नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 3 आषाढ शके 1948, दिनांक 24 जून इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन सभेचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी सकाळचे 6 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

सह अजून 5 मिनिटं झाली आहेत. आपण ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला ऐकूया श्री व्यंकटेश स्तोत्र. पठण केलं आहे आत्माराम नारायण गावकर यांनी.

स्वामी स्वरूपानंद यांचा अभंग आपण ऐकला. गायला होता श्रीकांत दादरकर यांनी. मंगल प्रभात या कार्यक्रमात आपण भक्ती संगीत ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: समूह स्वरातली ही रचना यशवंत देव यांची होती आणि संगीत होतं कानू घोष यांचं. आणि याबरोबरच श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 6:30 वाजलेत. जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: आणि अखेर खूप वाट पाहायला लावून तो आला. कालची संध्याकाळ मुंबईकरांसाठी आनंदाची ठरली. हो, खूप वाट पाहायला लावली त्यानं. 2025 मे महिन्याच्या 26 तो आला होता. पण यावेळी मात्र त्यानं आपल्या तोंडचं पाणी पळवलं आणि डोळ्यातून पाणी काढलं. अहो, त्याचं येणं शेतकऱ्यांसाठी तर आवश्यक आहेच. आपली अर्थव्यवस्था ही कृषीवरच आधारित आहे. पण उद्योगधंदे, प्यायचं पाणी अशा बऱ्याच गोष्टींसाठी त्याचं येणं, त्याचं राहणं, त्याचं टिकणं, त्याचं अस्तित्व हे खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्राचा 80% भाग काल रात्रीपर्यंत त्याने व्यापला होता. आता उर्वरित 20% भागातही तो लवकरच पोचावा. तिथल्याही लोकांना पावसात भिजण्याचा आनंद मिळावा. सृष्टी हिरवीगार होईल. डोंगरातून धबधबे, झरे पुन्हा व्हायला लागतील. वातावरणात गारवा येईल. मात्र एवढ्यावरच भागेल का? नाही, काल तो बरसला. आता त्यांना असं यावं की रस्त्यावर गाड्या अडकतील, रेल्वेची वाहतूक बंद होईल, शाळांना कार्यालयांना सुट्टी द्यावी लागेल. हे सगळं जरी झालं तरी चालेल, पण त्यांनी आता नुसतं येऊन नुसतं बरसून भागणार नाहीये. त्यांनी आता सहस्त्र धारांनी कोसळायला हवं.

आपल्या सगळ्यांचं जगणं आनंदी करण्यासाठी नैऋत्य मोसमी पाऊस आलाय. आपणही त्याला कडकडून भेटूया, मोकळ्या हातांनी त्याचं स्वागत करूया.

0: सहवाजून 35 मिनिटं झाली आहेत. आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. तापमानाची नोंद कुलाबा 27, सांताक्रूज 29 अंश सेल्सिअस करण्यात आली. किमान तापमान कोलाबा इथे 24 आणि सांताक्रूज इथे 27 अंश सेल्सिअस असं नोंदवलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत नोंदवण्यात आली 96%. पावसाची नोंद ही पहाटे 5:30 ची नोंद आहे. सांताक्रूज वेधशाळेतली पावसाची नोंद आहे 210.6 मिलीमीटर. आज दिवसभरात येत्या 24 तासांमध्ये आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल. ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस येईल अशी शक्यता आहे. कमाल तापमान 29, किमान 25 अंश सेल्सिअस या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता इशारा. संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर किनाऱ्यापासून 75 किलोमीटर पर्यंतच्या सागरी अंतरात आगामी 24 तासात 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 60 किलोमीटर पर्यंत वाढेल. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरामध्ये मन्नारचं आखात, त्याचप्रमाणे कर्नाटक, गोवा, कोकण किनारपट्टी, वायव्य अरबी समुद्र, नैऋत्य अरबी समुद्र, ओमान लगतचा समुद्र, सोमालियाची किनारपट्टी या भागात 45 ते 55 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे. वादळात हा वेग 65 किलोमीटर प्रति तासपर्यंत वाढेल. या भागात मच्छीमारांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आणि आता रूपरेषा. कृषीवाणी कार्यक्रमात सकाळी 6:40 आणि पुन्हा 2:02 हमखास उत्पादनासाठी योग्य आंतरपीक याबद्दलची माहिती. आरोग्यम धनसंपदा सकाळी 7:15 HPV व्हॅक्सिनेशन अवेअरनेस भाग 4, तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे. 2:05 हाच कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. परिसर कार्यक्रमात पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्ट जबाबदारी याबद्दलची माहिती आपण ऐकणार आहोत. सहभाग तृप्ती देशपांडे यांचा. प्रसारण 6:50 पुनःप्रसारण 2:10. सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके. पुस्तकं कालची आजची या मालेत द लायब्ररी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख. हाच कार्यक्रम 2:55 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. 2 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील. 7:25 दिलखुलास, 7:40 बेडेकर मसालेवाले. 9:00 आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन, आज भाग 44. 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात विदुषी जया बिस्वास यांचं सतारवादन, राग अहिर ललत आणि भैरवी. 11:05 सहज संवाद, विषय तरुणाईचा करिअर बद्दलचा संभ्रम, टू बी ऑर नॉट टू बी. वसंत लिमये यांच्याबरोबर सुलभा सौमित्र यांनी केलेला संवाद. वनिता मंडळ 12:00 लिव्हिंग विल महत्वाचे, डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे यांची मुलाखत. आणि इतिहासाचार्य वी का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, इतिहास अभ्यासक आणि प्राध्यापिका डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांचं भाषण. 1:40 प्रसारित होईल रायगड जिल्हा वार्तापत्र. 2:30 वैशाली फणसळकर यांचं गायन, राग वृंदावनी सारंग. 5:02 कोमल साने यांचं गायन, राग गावती. युववाणी 5:30 स्टे ट्यून्ड या सदरात ग्वाल्हेर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक, संगीत शिक्षक, संगीतज्ञ, पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम, सुरांच्या आराधनेतील युगपुरुष, क्रीडा विश्व संध्याकाळी 6:30 न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर तसेच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी बातचीत, संध्याकाळी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन, संध्याकाळी 7:30 माझा वार माझा शिवार, हॅलो शंका समाधान, रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय आहे. दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 पंडित के जी गिंडे यांचं गायन, राग सावनी बिहाग आणि जय जयवंती कानडा. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आता शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासांमध्ये ठाणे, रायगड, पालघर तीनही जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. आता ऐकूया हमखास उत्पादनासाठी योग्य आंतरपीक याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. यावर्षी एल निनो स्थिती असल्याने नैऋत्य मान्सूनवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्वच एल निनो वर्ष ही दुष्काळी असतातच असं नाही, परंतु पावसाची अनिश्चितता आणि खंड वाढण्याची शक्यता असते. भारतीय शेती मान्सूनवर विसंबून असल्याने असमान पर्जन्यवृष्टी, पावसातील खंड, कमी कालावधीत जास्त पाऊस अशा स्थितीचा खरीप हंगामातील पिकांवर परिणाम होण्याची शक्यता

0: लागते. या पार्श्वभूमीवर हमखास उत्पादन आणि उत्पन्न मिळवण्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य पीक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड, योग्य पीक पद्धत, योग्य आंतरपीक पद्धत, जलमृद संधारण उपाय, सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा अवलंब, तण व्यवस्थापन, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन इत्यादी बाबींचं काटेकोर नियोजन करायला हवं. कोरडा दुष्काळ, अतिवृष्टी अशा परिस्थितीत खरीप हंगामातील उत्पादन आणि आर्थिक उत्पन्न अधिक शाश्वत बनवण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. कमी पाऊसमानाच्या परिस्थितीत कमी कालावधीत तयार होणारी पिकं जसं मूग, उडीद ही जास्त फायदेशीर ठरतात. अधिक पाऊसमानाच्या परिस्थितीत जमिनीवर पसरून वाढणारी कमी उंचीची आंतरपिकं घेतल्यास जमिनीची धूप कमी होते, तसंच आंतरपिकाच्या पसरलेल्या मुळांमुळे पाण्याचा निचरा लवकर होऊन जमीन लवकर वापसा स्थितीत येते. हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण करणारी पिकं जसं भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन यांचा समावेश आंतरपिकात करावा. त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि जमिनीतील सूक्ष्म जीवसृष्टीवर अनुकूल परिणाम होतो. मुख्य पीक आणि आंतरपीक यांची निवड करताना त्यांची मुळे ही जमिनीच्या वेगवेगळ्या थरांमध्ये वाढणारी किंवा पसरणारी असावीत. जसं कपाशीचं सोटमूळ मातीच्या खालच्या थरातून अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेते, तर आंतरपीक मूग किंवा उडीद यांची तंतुमय मुळं जमिनीच्या वरच्या थरातून अन्नद्रव्य आणि पाणी शोषून घेतात. मुख्य पीक आणि आंतरपीक हे एकमेकांसोबत जमीन, हवा, सूर्यप्रकाश, पाणी, अन्नद्रव्य इत्यादींसाठी स्पर्धा करणारं नसावं. मुख्य पीक आणि आंतरपीक एकमेकांना पूरक असावं. आंतरपीक म्हणून खादाड पिकं जसं सूर्यफूल, मका यांचा समावेश टाळावा. मध्यम तसेच भारी जमिनीत कापूस, तूर, खरीप ज्वारी, सोयाबीन इत्यादी पिकं घेता येतील, तर मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, खरीप ज्वारी ही पिकं निवडता येतील. हलकी जमीन असेल तर बाजरी, कुळीथ, तीळ, कारळ, एरंडी या पिकांची निवड करावी. अधिक आर्थिक उत्पन्न देणाऱ्या आंतरपीक पद्धतीमध्ये ज्वारी अधिक तूर, बाजरी अधिक तूर, कापूस अधिक उडीद किंवा कापूस अधिक मूग, कापूस अधिक सोयाबीन, सोयाबीन अधिक तूर, मका अधिक सोयाबीन, मका अधिक मूग अशा पिकांची निवड करावी.
1: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण हमखास उत्पादनासाठी योग्य आंतरपीक याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं स्वप्निता शिंदे यांनी, सादरकर्ते रोशन जाधव. पावणे 7 वाजलेत, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई.
2: श्रोत्याहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत, भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसी म्हणजेच WHO शिफारसी काय आहेत, तसेच HPV लसीबद्दलचे गैरसमज आणि वास्तव याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPV किती डोस देण्यात यावे, 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात, 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो. बऱ्याच लोकांना 1 घ्यायचे का 2 घ्यायचे असा प्रॉब्लेम असतो. याशिवाय पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसला बऱ्याच वेळेला मुली येऊ शकत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये यावर तोडगा काढण्यासाठी भारतामध्ये 1 लस आपण पुरस्कृत केलेली आहे आणि असे दिसून आले आहे की 1 लस जरी दिली तरी 90% संरक्षण हे गर्भाच्या मुखाच्या कॅन्सरपासून म्हणजे CA कार्सिनोमा सर्व्हिक्स पासून उपलब्ध होते. त्यामुळे भारत सरकारने कमीत कमी 1 लस तरी सर्व मुलींनी घ्यावे असे सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी असे उद्दिष्ट ठेवले आहे की 90% मुलींना 15 वर्षापूर्वी HPV लस मिळावी, 70% महिलांची तपासणी जसे मी तुम्हाला सांगितले पॅप्समिअर VIA यापैकी योग्य ती तपासणी व्हावी आणि ज्या स्त्रियांना असा CA सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाच्या कॅन्सरची सुरुवात झालेली आहे त्यांना योग्य ते उपचार 90% लोकांना मिळण्यात

0: द्यावे असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते या उपाययोजनामुळे भविष्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जवळपास संपुष्टात येऊ शकतो. 160 देशांनी एचपीव्ही वॅक्सिन त्यांच्या लसीकरणात अंतर्भूत केले आहे. आता मी तुम्हाला या एचपीव्ही लसीबद्दल असणारे काही गैरसमज आणि वास्तव सांगेन. बऱ्याच लोकांना असं वाटतं की एचपीव्ही लस घेतल्यानंतर वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी येते. जसे आपण मुलांना दिले की त्यांच्यामध्ये इनफर्टिलिटी येईल, मुलींना दिले तर त्यांना मूल होणार नाही, तर याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पुढे एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भधारणा होत नाही, त्याचा आणि गर्भधारणेचा काहीही संबंध नाही. एचपीव्हीमध्ये जिवंत विषाणू असतो. मी मगाशीच सांगितलेले आहे की एचपीव्हीमध्ये जिवंत विषाणू नसून त्याचा फक्त एक भाग असतो. फक्त मुलींनाच एचपीव्ही होतो अजिबात नाही. मुलांमध्ये पेनिसचा कॅन्सर याशिवाय अनेक बाकीचे, तोंडाचा कॅन्सर, लंग्सचा म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर, या सगळ्यांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हाच कारणीभूत आहे हे अभ्यासांती आढळून आलेले आहे. लग्नानंतर लसीचा उपयोग नसतो, लग्नानंतरही लसीचा उपयोग होऊ शकतो. याशिवाय आता तर 25 वर्षांनंतर देखील जर स्त्रियांना लसीकरण घ्यायचे असेल तर त्या घेऊ शकतात. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, एकदा लैंगिक संबंध सुरू झाले तर फक्त लस घेऊन उपयोगाची नसते, तर याबरोबर वार्षिक तपासणी पॅपस्मिअर करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच लस घेतली म्हणजे तपासणीची गरज नाही असं नाहीये, तर नियमित तपासणी सुद्धा गरजेची आहे. एचपीव्ही लसीचे दुष्परिणाम काही आहेत का? एचपीव्ही लस ही अत्यंत सुरक्षित आहे, पण कुठलंही इंजेक्शन घेतलं, लस घेतली की थोडंसं डोकं दुखणं, चक्कर येणं किंवा त्या ठिकाणी सूज येणं ह्या गोष्टी अत्यंत सामान्य आहेत. हे दुष्परिणाम 1 ते 2 दिवसांमध्ये नाहीसे होतात. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा काही मोजक्या अशा कॅन्सरपैकी आहे जो मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित करता येतो. एचपीव्ही लसीकरण, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार या 3 गोष्टींच्या मदतीने आपण हजारो महिलांचे जीव वाचवू शकतो. आज घेतलेला एक छोटासा प्रतिबंधात्मक निर्णय उद्याचे मोठे दुःख टाळू शकतो. आपल्या मुली, भगिनी आणि मातांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी एचपीव्ही विषयी योग्य माहिती घेणे, समाजात जागृती करणे आणि लसीकरणाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ ज्योती रोकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्याच भागात आपण पाहणार आहोत आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. आर्किटेक्ट म्हणजे फक्त सुंदर इमारती डिझाईन करणारे लोक नाहीत, तर भविष्यातील पर्यावरणपूरक शहरांचे शिल्पकार आहेत. आजच्या काळात ग्रीन बिल्डिंग ही गरज बनली आहे. आर्किटेक्ट्सनी अशा इमारती डिझाईन कराव्यात ज्या नैसर्गिक प्रकाश आणि हवा जास्तीत जास्त वापरतात, त्यामुळे विजेचा वापर कमी होतो. पर्यायाने नैसर्गिक संसाधनांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात वाढेल आणि मदतकारक सिद्ध होईल, ज्यायोगे सामान्य माणसाचा वीज बिलाचा खर्चही कमी होईल आणि पर्यावरण संरक्षण हे महत्वाचे कामही आपोआपच घडेल. छतावर सोलर पॅनल, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था, उष्णता कमी करणारे साहित्य, टेरेस गार्डन अशा संकल्पना डिझाईनमध्ये समाविष्ट करता येतात. शहरांमध्ये काँक्रीट वाढत असल्याने हरित क्षेत्र कमी होत आहे, त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये झाडांसाठी जागा ठेवणे, याचबरोबरीने अगदी प्रत्येक फ्लॅटमध्ये सुद्धा एक हिरवा कोपरा असला

0: पाहिजे त्या पद्धतीची जागा त्या ठिकाणी देणे, ओपन टू स्काय या भागामध्ये छोटीशी बाग तयार करता येईल का असा प्रस्ताव ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी आहे. आर्किटेक्ट्सनी ग्राहकांना फक्त सुंदर घर नव्हे तर पर्यावरण पूरक आणि ऊर्जा बचत करणारे घर हे तयार करून दिले पाहिजे, ही जाणीव तयार केली पाहिजे. नियम बघायला गेलो तर कम्प्लिशन सर्टिफिकेट हे रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाय मिळत नाही. तसेच सोलर सिस्टीम प्रत्येक घरात असली पाहिजे असा नियम आहे, परंतु त्या नियमाला फाटे देऊन अनेक गोष्टी फक्त कागदावरच होतात. ही गोष्ट टाळून आर्किटेक्टने ठरवले तर प्रत्यक्षातही या सर्व गोष्टी येऊ शकतात. अनेक वेळा बाल्कनीची जागा मर्ज करून घेणे, तसेच ओपन टू स्काय घरगुती बाकीच्या वापरासाठी प्रोव्हाइड करणे असे नियम मोडून गोष्टी होतात. त्याऐवजी आर्किटेक्ट फर्म राहिला तर प्रत्येक घरात एक हिरवा कोपरा तयार होईल की ज्या ठिकाणी घरातील हिरवा कचरा जिरवला जाईल आणि प्रत्येक फ्लॅट स्वयंपूर्ण सुद्धा होईल आणि रस्त्यावरती अजिबातच कचरा येणार नाही. अशा तऱ्हेनं फक्त ती एक फ्लॅट सिस्टीम नव्हे तर संपूर्ण शहर हळूहळू स्वच्छ सुंदर व्हायला मदत होईल. याची सुरुवात आर्किटेक्ट पासून होते. ही महत्वाची जबाबदारी आर्किटेक्टने ओळखली पाहिजे. त्यावर अंमलबजावणी होते की नाही याचाही धांडोळा घेतला तर खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील सर्व शहरे विश्वकर्मा वसवतो आहे की काय असे वाटू लागेल. जसे मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम पालक शिक्षक करत असतात, तसेच शहराला आकार देण्याचे काम हे आर्किटेक्ट लोक करत असतात. तर त्यांनी ही जबाबदारी ओळखून त्याचा नीट निर्वाह होईल असे पाहिले पाहिजे. कोणत्याही वास्तूचे डिझाईन करत असताना अगदी शाळेचे असेल, हॉस्पिटलचे असेल किंवा अगदी सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहाचे असेल, जर सर्व ठिकाणी पर्यावरणपूरकतेचा जर आग्रह धरला आणि त्याप्रमाणे त्याची योग्य जागा तयार केली तर सुंदर शहरे तयार होतील जी आज लहान असलेल्या अनभिज्ञ मुलांच्या भवितव्यासाठी फार निकडीची गोष्ट आहे. आज आपण आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतो हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: कार्यक्रम प्रसारित करण्यात आला मुंबई केंद्रावरून. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक डॉक्टर गणेश हेगडे. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री श्री नरेन्द्र मोदी उक्तवान् यत् परिवर्तनशील वैश्विक परिस्थितौ सुरक्षा सहकार्यं गभीरं कर्तुं तथा च आतंकवादात् अन्तर्जालीय सुरक्षायाः च आरभ्य उदयमान प्रौद्योगिकी पर्यन्तं समाह्वानानां परिहारे ब्रिक्स इत्यस्य महत्वपूर्णा भूमिका वर्तते. प्रधानमन्त्री श्री मोदी गतसायं नवदिल्ल्यां ब्रिक्स देशानां राष्ट्रिय सुरक्षा परामर्शदैः वरिष्ठ सुरक्षा अधिकारिभिः सह मिलितवान्. सामाजिक माध्यम सन्देशे श्री मोदिना प्रकाशितं यत् भारतस्य ब्रिक्स अध्यक्षता व्यावहारिक सहकार्यं प्रवर्तयितुं वैश्विक दक्षिणस्य प्राथमिकतानां समर्थनं कर्तुं सुरक्षित समावेशीय विश्वे च योगदानं दातुं प्रयतते. प्रधानमन्त्री श्री नरेन्द्र मोदी कतर देशस्य अमीरस्य शेख तमीम बिन हमद अल थानी इत्यस्य दूरभाषं प्राप्तवान्. कतरस्य रास लफान औद्योगिक नगरे दुर्घटनायां भारतीय नागरिकाणां निधन विषये कतरस्य अमीरः शोकं प्रकटितवान् तथा च घातितानां शीघ्रं स्वस्थतायाः आशां प्रकटितवान्. श्रीमोदी प्रभावित परिवारेभ्यः सहानुभूति वचनानां कृते कतरमीराय धन्यवादं दत्तवान्. व्रणितानां कृते शीघ्र चिकित्सा सहायता प्रदानाय च प्रशंसितवान्. द्वौ नेतारौ स्वनागरिकाणां कल्याणं सुरक्षाञ्च सुनिश्चेतुं स्वप्रतिबद्धतायाः पुनः पुष्टिं कृतवन्तौ. भारतस्य खनिज मन्त्रालयेन 56 महत्वपूर्णानां सामरिक खनिज खण्डानां अथ 11 अन्वेषण अनुज्ञापत्रखण्डानां च सफल सघोष विक्रयणेन सह क्रिटिकल मिनरल मिशन इति दुर्लभ खनिज कार्यक्रमस्य महती गतिः प्राप्तास्ति. मन्त्रालयेन सघोषविक्रयणस्य सप्तमस्य खण्डस्य अन्तर्गतं दश महत्वपूर्ण सामरिक खनिजखण्डाः सफलतया सघोषविक्रयणं कृताः। भारतेन पाकिस्तान आक्रमित जम्मू कश्मीरस्य स्थिति विषये कृत टिप्पणी सम्बद्धं पाकिस्तानस्य रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ इत्यस्य घोर आलोचना कृता। विदेश मंत्रालयेन कथितं यत् एताः टिप्पण्यः प्रतिवेशी देशस्य स्वस्य असफलतां अवच्छादनाय स्वस्य मानव अधिकारस्य उल्लंघनात् ध्यानं दूरीकर्तुं क्रियमाणाः निराशाजनकाः प्रयासाः सन्ति। नवदिल्ल्यां वार्ताहरान् सम्बोधयन् विदेश मन्त्रालयस्य प्रवक्ता रणधीर जयसवालः अवदत् यत् भारतम् एतान् कल्पित आरोपान् स्पष्टतया तिरस्कुर्वति। सः आशां प्रकटितवान् यत् अन्ताराष्ट्रिय समुदायः पाकिस्तानस्य दुष्कृतानां दुरुपयोगानां च उत्तरदायी भविष्यति। विदेश मन्त्रालयेन कतरदेशे विस्फोटेन द्वादश भारतीय नागरिकाणां मृत्योः पुनः पुष्टि कृता अस्ति। जयसवालः अवदत् यत् अस्यां घटनायाम् आहत्य 66 जनाः घातिताः सन्ति, ये सम्प्रति चिकित्सां प्राप्नुवन्ति। कतरदेशे अग्नि दुःखद घटनायां प्रभावितानां जनानां सहायार्थं तमिलनाडु सर्वकारेण सहायता घोषिता। मुख्यमंत्री सी जोसेफ विजयः अस्यां घटनायां ये प्राणान् त्यक्तवन्तः तेषां परिवारेभ्यः 10,00,000 रूप्यकाणाम् अनुग्रह राशिं घोषितवान्। राष्ट्रपतिः द्रौपदी मुर्मुः गतसायं राष्ट्रपतिभवने नागरिक सम्मान समारोहे पद्म पुरस्कार प्रदानं कृतवती। पत्रकारः पी नारायणन्, टेनिस क्रीडकः विजय अमृतराज, अभिनेतारौ मम्मुट्टी तथा आर माधवन्, गायिका अलका याज्ञिकः च प्राप्त पुरस्कारेषु अन्यतमाः सन्ति। अस्मिन् वर्षे सर्वकारेण आहत्य 31,00,100 पद्मपुरस्काराः घोषिताः आसन्। एतेषु 5 पद्मविभूषणं, 13 पद्मभूषणं, 13,100 पद्मश्रीपुरस्काराः च सन्ति। कृषि कृषक कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान अवदत् यत् यल्निनो कारणात् उत्पद्यमानस्य दुर्लभ दुर्बल मानसूनस्य संभाव्य प्रभावस्य निवारणे भारत सर्वकारः कृषकाणां सहायतायै पूर्वसिद्धतां कुर्वन् वर्तते। इति वार्ताः।

0: श्रोतहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेत ऐकूया द लायब्ररी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून.
1: आपल्याकडे गेल्या काही दिवसात अचानकच एका सर्बियन लेखकाचं नाव कानावर यायला लागलंय आणि ते म्हणजे झोरान झिवकोविच. सुरुवातीला त्याच्या अनेक कथा लघु कादंबऱ्या यांची इंग्रजी भाषांतर ई बुक स्वरूपात दिसायला लागली आणि आता तर चक्क मराठीत त्याच्या दोन पुस्तकांची भाषांतरं पाहायला मिळतात. त्यातला एक आहे 2003 सालचं वर्ल्ड फॅन्टसी अवॉर्ड मिळालेलं द लायब्ररी, तर दुसरं आहे फ्योदर मिखायलोविचचे 4 मृत्यू आणि 1 पुनरुत्थान. ही दोन्ही पुस्तकं मराठीत लोकप्रिय झाल्यामुळे आता झिवकोविचच्या इतर कादंबऱ्याही लवकरच भाषांतरित स्वरूपात मराठी वाचकापर्यंत पोहोचण्याची शक्यता तयार झाली आहे. द लायब्ररीचं सोपं सहज भाषांतर केलंय ते प्राध्यापक साहित्य अभ्यासक नितीन रिंढे यांनी. हे भाषांतर अतिशय वाचनीय झालंय. झिवकोविचची पुस्तकं आकाराने फार मोठी नसतात, अगदी कादंबऱ्या असल्या तरी त्याही तशा लहानच असतात आणि असतात त्यामध्ये ही रचना एपिसोडिक असण्याची, कथा स्वरूपात लिहिलेल्या प्रकरणांना एकत्र सांधून कादंबरी स्वरूपात सादर केल्या असल्याची शक्यता असते. या प्रकारच्या आकृतीबंधाला मोझेक नॉवेल असं म्हटलं जातं. मोझेक नॉवेल हा साहित्य प्रकारही अलीकडे मराठीत दिसायला लागलाय. कथामालिका आणि कादंबरी यांच्या सीमारेषेवरची रचना असते. यातलं दर प्रकरण हे सुटं कथारूपी निवेदन असतं, पण सर्व प्रकरणं एकत्र पाहिल्यावर लक्षात येतं की या सगळ्यांमध्ये

0: मिळून काहीतरी जोड असतो. संपूर्ण पुस्तकाच्या केंद्रस्थानी असलेला विषय तर एक असतोच, पण त्याबरोबरच दर कथेत घडणाऱ्या घटना वा पात्र यांच्यामध्येही काहीतरी थेट सांधा असू शकतो. हा सांधा काय प्रकारचा आणि किती घट्ट आहे यावर ते पुस्तक कादंबरीच्या बाजूला अधिक झुकतंय की कथामालिकेच्या बाजूला हे स्पष्ट होऊ शकतं. द लायब्ररी हे याच प्रकारचं मोझेक नॉव्हेल आहे. जिवकोविचच्या कथांमध्ये अद्भुताला जागा असते. वरवर पाहता त्यातलं वातावरण, कथेतला तपशील हा आपल्या परिचित जगापेक्षा वेगळा नसतो, त्यामुळे कथा वाचायला लागताना ती आपल्याच आसपास घडत असल्याचा आभास तयार होतो. पण पुढे एखादा घटक असा येतो ज्याने कथेचं वास्तव बदलून जातो. उदाहरणार्थ इथे एका कथेतल्या नायकाला एक आभासी ग्रंथालय सापडतं ज्यात लेखकाने आजवर लिहिलंय ते सगळं काही असतं, वर या पुढल्या आयुष्यात तो जे काही लिहू शकेल तेही तिथे पाहायला मिळतं. किंवा दुसऱ्या एका कथेत लेखकाच्या घरी जाणारा एक जिना असतो, ज्या जिन्यावरून वर चढताना पायऱ्यांची जी संख्या असते त्यापेक्षा उतरताना ती तेवढीच राहत नाही, उतरताना पायऱ्या कमी भरतात. अशा लहान मोठ्या घटकांमधून या कथांमधली चमत्कृती सुरू होते आणि आपला एका वेगळ्या दुनियेत प्रवेश होतो. द लायब्ररी हे मोझेक नॉव्हेल मानलं तरी त्याचा प्रकार मला कथा मालिकेच्या अधिक जवळ जाणारा वाटतो, कारण या कथांमधून सलग जाणारा धागा हा प्रामुख्याने संकल्पनेच्या पातळीवरचा आहे. या सगळ्या कथा चित्रविचित्र वाचनालयांबद्दलच्या आहेत. त्या एकत्र जोडल्या जातात त्या शेवटच्या प्रकरणात आणि त्यातून लेखकाच्या मनात जे चाललंय त्यावर एक नवा प्रकाश पडतो. हे पुस्तक लहानसं आहे, पण कल्पनारम्यतेच्या दृष्टीने त्यातला फेरफटका फार मजेदार आहे. ते कधी गंभीर आहे तर कधी गमतीदार. शिवाय तुम्ही जर वाचनालयांचे सभासद असाल वा अगदी नियमित वाचक असाल, पुस्तकप्रेमी असाल, तर आपसुकच हा विषय तुमच्या जवळचा आहे. साहित्यात एक वर्गवारी असते बुक्स ऑन बुक्स नावाची. ही पुस्तकांबद्दलची पुस्तकं बहुतेक वेळा नॉन फिक्शन पद्धतीची असतात. वाचनानुभव, रसास्वाद, समीक्षा अशी काही काही. द लायब्ररीला मात्र ते फिक्शन असूनही आपण बुक्स ऑन बुक्स या वर्गात अगदी सहज धरू शकतो.
1: पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज आपण ऐकत होतो द लायब्ररी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आयसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व।
2: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती। तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर।
3: 7:07 होत आहे। थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही सहक्षेपित करू।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
1: हे जीवन सुंदर आहे.
2: इच्छापत्र किंवा मृत्यू

0: कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल. काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. 12 महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान। राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान। राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा। आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले। राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता। पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला। चित्रपट दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं। या कृती दलात कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल। त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकाप्रमाणे अतिरिक्त भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। त्याचवेळी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला। याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
4: मुंबई पोलिसांचं अभिनंदन याकरता केलं पाहिजे की देशभरातल्या राज्यांमध्ये मुंबई पोलिसांनी ऑपरेशन केले। देशभरात म्हणजे केवळ मुंबईत नाही तर देशातल्या 4-5 राज्यात जाऊन एमडीचे त्या राज्यातले, तेलंगणात आपण उद्ध्वस्त केलं, गुजरातमध्ये आपण उद्ध्वस्त केलं, युपीमध्ये जाऊन आपण उद्ध्वस्त केलं। आपण जी मागणी केली आहे या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असतील तिथल्या पीआय वर कारवाई ही केली जाईल। आणि दुसरं आपण काय म्हटलं होतं, दुसरा हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर हे केल्याशिवाय आपण लोक आपले जे तरुण आहेत यातनं बाहेर काढू शकत नाही। या संदर्भात तात्काळ रिहॅबिलिटेशन सेंटर करता जागा उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीनं महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील आणि लवकरात लवकर रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात येईल।

महावितरणची स्थापित क्षमता येत्या 5 वर्षात 78,000 मेगावॅट पलीकडे नेण्याचं नियोजन असल्याची माहितीही फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 19.5% अधिक वीज मागणी नोंदवण्यात आल्याचं ते म्हणाले. राज्यात तिहेरी तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र अभयारण्य तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभा आणि विधान परिषदेत केली. एसटी महामंडळातील सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. एसटी ही राज्यातल्या जनतेची जीवनवाहिनी असून या सेवेमागे एसटी कर्मचाऱ्यांचं योगदान मोलाचं असल्याचं सरनाईक म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्यात आला आहे. तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2% करण्यात आला आहे. एसटीकडे पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मागणी करणाऱ्यांना अतिरिक्त गाड्या पुरवल्या जातील असं आश्वासन सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. खासगी प्रवासी बस चालक मालकांनी बसमधून कुरिअर पार्सल किंवा अवैध माल वाहतूक केल्यास त्यांचा परवाना निलंबित करण्यात येईल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा एआय प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा एआय प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या केळीबाग नुकसानासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल आणि पीक विमा कंपन्यांना भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही असं ते म्हणाले. कृषी फलोत्पादन सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यातल्या शेतकरी महिला शेतकरी कृषी विभागामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 2023 आणि 2024 या वर्षांचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली असून येत्या 1 जुलै रोजी मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. एकंदर 189 पुरस्कारार्थींचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. 36व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन या संस्थेच्या करुणाष्टके या नाटकाला 7.5 लाखांचं प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची घोषणा केली आहे. जिगीशा अष्टविनायक या संस्थेच्या भूमिका या नाटकाने द्वितीय तर जिगीशा क्रिएशन या संस्थेच्या चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकानं तृतीय पारितोषिक पटकावलं आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक शिरीष मोडक यांचं काल अहिल्यानगरमध्ये अल्प आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. गणित आदी विज्ञान विषयाचे शिक्षक असलेले मोडक हे हिंद सेवा मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेचे ते काही काळ उपाध्यक्षही होते.

0: राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूननं लक्षणीय प्रगती केली आहे. पुणे शहर आणि परिसरात काल संध्याकाळनंतर पावसाची संततधार होती. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं जोर धरला असून बळीराजा सुखावला आहे. रत्नागिरीमध्ये कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पालघर जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सातारा शहर आणि जिल्ह्यातल्या पश्चिम भागात काल दुपारनंतर पाऊस पडला. यवतमाळमध्ये कळंब तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर एक तरुण जखमी झाला. धुळे तसंच नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अकोल्यात काल रात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. धाराशिव शहर आणि परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. खरीप पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून हलक्या सरी पडत आहेत, मात्र पेरणीसाठी पुरेसा पाऊस नाही. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस काल मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी लगतच्या भागातही जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरवाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे जीवन सुंदर आहे.
2: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
3: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
4: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
2: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
6: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
7: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
8: अहो काका, रस्त्यात तुमचा शी, अहो सगळे आजारी पडतील.
9: हो चुकलं रे गड्या.
8: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
9: घेतो स्वच्छतेची शपथ, मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
10: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
11: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
12: आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहेत. दिनविशेष. गंधर्व युगाची स्मृती जपणारे ज्येष्ठ नटवर्य गोपाळ गोविंद तथा नानासाहेब फाटक यांचा आज जन्मदिन. 24 जून 1899 या दिवशी त्यांचा जन्म झाला. 24 जून 1897 गायक, संगीत अभ्यासक, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पंडित ओंकारनाथ ठाकूर तथा प्रणव रंग यांचा जन्म. चार्ल्स रँड याची हत्या करणारे दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म दिनांक 24 जून 1869. रविकिरण मंडळाचे संस्थापक श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म 24 जून 1862. आपण ऐकत होतो दिनविशेष.

यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचं. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर वृषाली, तुम्ही ध्यानाबद्दल सांगत होतात तर मला सांगा की एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो की आता तुम्ही सांगितलं की एखादा ऑब्जेक्ट समोर ठेवून आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करायचा, पण आपलं ध्यान बरोबर लागतंय की नाही हे आपण कसं ओळखायचं?
1: बरोबर. जर का आता आपण एखाद्या वस्तूवर ध्यान केंद्रित केलं, मन एकाग्र केलं, लक्ष केंद्रित केलं आपलं, तर तेव्हा काय होईल की तुम्हाला इतर ठिकाणचा जो विचार आहे तो विचार तुमच्या मनात, तुम्हाला हे स्वतःला कळेलच ते, आणि मग तुम्हाला मनाला हलकं वाटायला लागेल किंवा तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. तुमच्या मनात जे द्वंद्व चालत असतं एखाद्या गोष्टीबद्दल की मी ही गोष्ट करू

0: किंवा नाही करू, करू किंवा नाही करू, ते द्वंद्व नाहीसं होईल तुमच्या मनातलं. ह्या सगळ्या गोष्टीत स्वतःचीच अशी उन्नती झाली आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण झालाय, तुमचं द्वंद्व नाहीसं झालंय,
1: फ्रेश वाटायला लागेल,
0: बिलकुल प्रश्नच नाही, मनाने फ्रेश वाटायला लागेल, उत्साह वाटायला लागेल, आणि कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता, तुमची बुद्धी जी आहे ती अक्षी काय म्हणता येईल, निश्चयात्मिका बुद्धी तुमची जी आहे ती एकदम कार्यान्वित होईल. ती म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं कन्फ्युजन नाही राहणार तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुम्हाला कळेल की मी जे ध्यान लावते आहे त्याचे मला हे सगळे फायदे होतात.
1: अच्छा, आणि साधारण किती वेळ आपण ध्यानाला बसायचं?
0: तसं
1: आपल्यावरती,
0: हां तसं काही नाही आहे, म्हणजे त्याला असं काही, तुम्ही अर्धा तास बसाल ना पूर्णपणे धारणा लावून, तरी त्यातलं तुमचं होऊ शकते की तुमचं 2-3 सेकंदच ध्यान लागलंय.
1: अच्छा,
0: हां होऊ शकते की तुमचं 1-2 मिनिटच ध्यान लागलेलं असेल, तर असं पण होऊ शकते. त्याच्यामुळे डिपेंड्स की एखादा व्यक्ती किती वेळ ध्यानाला बसतोय धारणा करत, आणि त्याचं ध्यान किती वेळ लागतंय, तर ते आपण असं सांगू नाही शकत. पण म्हणजे एखाद्या माणसाला सवय झाली तरी जनरली प्रॅक्टिस मध्ये की नाही 1 तास करतात.
1: अच्छा,
0: 1 तास असं बसतात कंटिन्युअस आणि 1 तास भर तरी कमीत कमी ध्यान करतात.
1: तर तुम्ही सांगितलं की एखादा सेकंड किंवा एखादं मिनिट ध्यान आपलं लागत असेल, पण जेव्हा ध्यान लागतं तेव्हाच काय चित्र असतं ते आपल्याला समजतं का? म्हणजे काय तो माहोल असतो?
0: एकदम आत्मानंद ज्याला म्हणतो, आनंदाचे डोही आनंद तरंग, ते आनंद जो आहे तो अनुभवायला येतो. आणि हे अनुभव
1: आपण स्वतः अनुभव
0: नाही, हा राईट, ते जो अनुभवतो तोच सांगू शकतो, जो म्हणजे तो असं वर्णन न करता येणारा आनंद आहे तो.
1: अच्छा,
0: हा तर त्याच्यामुळे अनुभवाचं शास्त्र आहे, त्याच्यामुळे ज्यांनी त्यांनी अनुभव घ्यायचा आणि त्या आनंदाचा अनुभव त्याला मिळू शकतो.
1: तुम्ही जसं सांगितलं की सकाळची वेळ ही कधीही चांगलीच, तर वेळेचं याला काही बंधन आहे? आणि कधी कधी आपण बघतो की म्हणजे ध्यानाला बसणारे जे लोक असतात ते असे अंधारी खोली, थोडासा मंद प्रकाश असा त्यांच्या खोलीत असतो, तर हा माहोल त्यांना काही अजून कॉन्सन्ट्रेशन करायला मदत करत असतो का?
0: असं होऊ शकतं, पण असं काही ठरलं नाही किंवा असं काही दिलंही नाही आहे, किंवा असं शास्त्रात पण असं काही म्हणलं नाही की तुम्ही अंधाऱ्या खोलीत बसायला हवंय किंवा असं काही. बसू शकतात काय, सकाळच्या वेळेस जे काय आपण ध्यान करूया, म्हणजे ब्राह्म मुहूर्त ज्याला आपण म्हणतो, सूर्योदयाच्या पूर्वी 45 मिनिटं, तो ब्राह्म मुहूर्त, त्या ब्राह्म मुहूर्ताच्या वेळेस केलेलं ध्यान जे आहे ते नक्कीच काय म्हणता येईल चांगलं आनंद देणारं असू शकतं, म्हणजे आहेच थोडक्यामध्ये, फक्त ध्यान लागलं पाहिजे.
1: ध्यानाला बसायच्या अगोदर आपण कसं आंघोळ करून की थोडस आपला हातपाय तोंड फ्रेश केले आणि मग बसलो, काय नेमकी स्थिती आपली असायला हवी?
0: तर सुचेता पहा, हे काय असं धार्मिक अनुष्ठान वगैरे नाही आहे ध्यानाला बसणे, म्हणजे त्याच्यामुळे असे काही नियम पण नाही आहे त्याचे.
1: अच्छा,
0: है ना, एखाद्या व्यक्तीने आसन सिद्ध केल्यानंतर तो धारणा ध्यान करू शकतो. आसन सिद्ध करायचं म्हणजे कसं, जर का तुम्हाला एका विशिष्ट आसनामध्ये तुम्हाला 3 तास बसता येत असेल,
1: 3 तास,
0: हा तर तुम्हाला आसन सिद्ध झालेलं आहे असं समजू शकतो आपण, ठीक आहे. तर मग ध्यानाला बसताना आपल्याला काय जास्त चुळबुळ करता येत नाही, हालचाल करायची नसते, एकाच ठिकाणी एकाच आसनामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने आपल्याला बघायचं असतं, बघायचं म्हणण्यापेक्षा कॉन्सन्ट्रेशनने सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर अशा वेळी आसन सिद्ध झाल्यानंतर पद्मासन वगैरेच्या अवस्थेमध्ये आपण ध्यान लावायला पाहिजे. पण असं काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच ध्यानाला बसलं पाहिजे, तुम्ही नॉर्मल फ्रेश झाले आणि ध्यानाला बसले तरी पण चालतं, असं तिच्यात काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच केलं पाहिजे असं काही.
1: नक्कीच, आपली मनाची एकाग्रता, पुन्हा मनाची तयारी असणं हे फार महत्वाचं आहे. डॉक्टर, असं म्हणतात की परमात्मा आणि आत्म्याचं मिलन म्हणजे योग.
0: येस,
1: काय नेमकं
0: म्हणजे योगशास्त्र मध्ये आत्मा आणि परमात्मा हा कॉन्सेप्ट आहे, है ना. आता बरेच लोक मानत नाहीत पण ठीक आहे. तर आपला जो आत्मा आहे आणि परमात्मा ह्यांचं मिलन म्हणजे योग. युज्यते अनेन इति योग असं म्हणतात, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. तर कसं असते की आपण एकटं शरीर, माझं हे शरीर आहे आणि परमात्मा संपूर्ण सृष्टीमध्ये आहे. सृष्टी पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतात, माझं जे आहे ते पिंड आहे आणि सृष्टीमध्ये जे आहे ते ब्रह्मांड आहे, म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच माझ्यामध्ये आहे, फक्त त्याचं छोटे छोटे अंश स्वरूपात माझ्या शरीरात आहे, है ना. तर माझ्या शरीरातला आत्मा पण सेम छोट्याशा स्वरूपातला आहे आणि सृष्टीतला आत्मा तो म्हणजे परमात्मा आहे. तर योगशास्त्राचा अभ्यास केल्याने आपल्याला आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होते, है ना असं म्हणतात. पण सर्वसामान्य माणसाला समजण्याकरता तुम्ही आपण म्हणू शकतो की आपल्याला परमात्म्याचं ज्ञान होते, किंबहुना आपण किती कमी आहे संपूर्ण सृष्टीमध्ये. आपले जे इगो आहेत, मी पण आहे, तो सगळा गळून पडतो.
1: अच्छा,
0: म्हणजे माझ्या आत्म्याला ते संस्कार मिळतात असे की जेणेकरून मला परमात्म्याचं ज्ञान होतं. जो कोणी करता करविता, तुम्ही जो कोणाला मानत असाल सृष्टीमधला परमात्मा, त्याचं ज्ञान होणे म्हणजे तुमच्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, मोक्षप्राप्ती. योगशास्त्राचं अंतिम ध्येय काय आहे? तर मोक्षप्राप्ती.
1: अच्छा,
0: आत्म्याचं परमात्म्याशी मिलन म्हणजे ज्ञानप्राप्ती असं पण म्हणू शकतात.
1: डॉक्टर, मला सांगा की योगाभ्यासामध्ये जी वेगवेगळी आसनं आहेत त्यांचा शारीरिक दृष्टीने सुद्धा खूप महत्व आहे, तर काय सांगाल तुम्ही आपल्या शरीराच्या दृष्टीने? आता सध्या बघितलं तर मांडी घालून बसणं सुद्धा सगळ्यांना अवघड झाले, कारण आपलं खाली बसणं होतच नाहीये सध्याच्या काळामध्ये. तर विविध आसनं आहेत त्यांचा आरोग्याच्या दृष्टीने काय महत्व आहे?
0: बरोबर आहे. कसं आहे पहा, आपण जेव्हा म्हणलं ना योगशास्त्र हे एक जीवन पद्धती आहे, ही काही चिकित्सा शास्त्र नाही, राईट. तरी सुद्धा आपण जर का योगशास्त्राचा अभ्यास करत असू तर याच्या अनुषंगाने आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं, ठीक आहे ना. म्हणजे आपण आसनं करत असू याच्यातून आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं, आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायची आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, है ना. तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी,
1: बरोबर
0: आहे ना. आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे, अगदी खूप महत्वाची गोष्ट. मग याच्यासाठी आसनं करतो, तर विविध प्रकारची आसनं आहेत. तर आसन नेमकं काय करतं तर तुमच्या शरीरामध्ये तुमचं चयापचय जे आहे, चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझमला नॉर्मल ठेवण्यास मदत करतात आसनं. काय करतात? जे मेटाबॉलिझम आहे शरीरातलं ते नॉर्मल ठेवायचं मदत करतं, है ना. मग त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतात सगळीकडे, सगळ्या ऑर्गन्सकडे, हार्टकडे, ब्रेनकडे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं तर तुमचे ऑर्गन्स आणखी चांगले परफॉर्म करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे हात पाय हे जे मसल्स आहेत त्या मसल्समध्ये टोन येतो, म्हणजे त्याची लवचिकता वाढते. तुमच्या मांसपेशींची लवचिकता वाढते, त्याचं बल वाढतं, स्ट्रेंथ वाढते, शक्ती वाढते, है ना. एकूण तुमचा स्टॅमिना वाढतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आसन केल्याने आपल्याला प्राप्त होतात. तर म्हणजे थोडक्यामध्ये आसन केल्याने तुमचं बल वाढतं, स्टॅमिना वाढतो, सर्क्युलेशन वाढतं, मग त्याच्यानंतर मेटाबॉलिझम चांगलं होतं, म्हणजे तुम्हाला सर्वांगीण शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं.
1: अच्छा, आणि आसनाचे कोणकोणते प्रकार आहेत?
0: आसनांचे खूप सारे प्रकार आहे. म्हणजे कसं, आसनांचं कसं आहे की झोपून केलं जाणारी आसनं, है ना, पाठीवर झोपलेली केलेली आसनं, पोटावर झोपून केली जाणारी आसनं, मग उभ्याने केलेली आसनं, मग ध्यानात्मक काही असतात ती आसनं असतात, काही शिथिलीकरणात्मक आसनं असतात. शिथिलीकरणात्मक म्हणजे तुम्हाला रिलॅक्स फील करवणारी आसनं, अशा सगळ्या गोष्टी, असे वेगवेगळे प्रकारची आसनं असतात. कधी कधी तर आसनं अशी पण आहेत की म्हणजे त्यांचं नाव वेगवेगळं दिलं असतं, म्हणजे एखाद्या पर्वताच्या नावावरून आसनाचं नाव, है ना, वृक्षावरून वृक्षासन वगैरे, या टाईप असे वेगवेगळे वेगवेगळे नावं पण दिलेली असतात वेगवेगळ्या आसनांना.
1: अच्छा,
0: तर असे विविध प्रकारचे आसनं आहेत बरीच.
1: अच्छा डॉक्टर, आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की या आसनांमुळे बॉडीला टोन येतो. योगाभ्यास करणारे जे लोक आहेत ते खूप असे तेजस्वी दिसतात, इवन त्यांची स्किन बघितली तरी ती एकदम अशी चकचकीत तेज असं दिसतं. तर त्याचा आपल्या स्किनवरती पण परिणाम होतो योगाभ्यासाचा?
0: निश्चितच. म्हणजे कसं की स्किन सगळ्यात शेवटचं ऑर्गन आहे तुमच्या आतमधलं, जे काही सार आहे, सार आम्ही म्हणतो ना ज्याला आयुर्वेदामध्ये रस सार, रक्त सार, म्हणजे हे सगळे धातू आहे. आपलं शरीर सगळ्या धातूंनी बनलंय, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, आणि हे सगळे धातू सारवान बनले म्हणजे चांगले बनले तर ते रिफ्लेक्ट होणार.
1: नक्की.
0: मग ते रिफ्लेक्ट कसे होणार, तर डेफिनेटली तुमची स्किन रिफ्लेक्ट करणार, तुमच्या डोळ्यातनं ते दिसणार, तुमच्या भावनांमधनं ते दिसणार. आणि ह्याच्यामुळे हे जो योगाचा अभ्यास करतो त्याचे सगळे धातू सारवान झालेले असतात, आणि त्याच्यामुळे त्याचं सगळं तेज त्याच्या स्किनमधनं त्याच्या डोळ्याच्यामधनं सगळं समोरच्या माणसाला अपील करतं.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता

आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो. तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे,
1: जितक जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्ली पासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.
2: पाणी वाचवा रे,
1: तुम्ही आम्ही सगळे मिळून एकच नारा लावा रे. देशाची ही गोष्ट आहे, घ्यायचा हा धडा आहे. फक्त जिम्मेदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे.
2: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक सूचना, या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: मसाले।
1: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार अजित सर।
2: नमस्कार।
1: 1921 साली लोणचं बनवायला सुरुवात झाली आणि 1940 दशकात एक्सपोर्टही चालू झाला असं तुम्ही म्हणाला होता। आता इतक्या कमी वेळात बेडेकर लोणचं प्रसिद्ध कसं काय झालं?
2: खरंय, आणि याचं सर्व श्रेय हे माझे आजोबा अण्णासाहेब बेडेकर यांनाच जातं, कारण त्यांनी ह्या व्यवसायाच्या साठी एवढी मेहनत केली आहे। आणखीन लोणचं हे उत्पादनच त्यावेळेला बाजारात विकत मिळत नसे ते पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध करणारे माझे आजोबा होते। आणि हा जो फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज म्हणतात हा आम्हाला सगळ्यात हात देऊन गेला। आणखीन त्याच्यामुळे आमच्या लोणच्याची प्रसिद्धी वाढली। प्रसिद्धी वाढण्याचे आणखीनही काही महत्वाचे घटक आहेत, ते म्हणजे अत्यंत उत्कृष्ट कच्चा माल वापरून आणि चव सुद्धा दर वेळेला एकाच चवीचं लोणचं आपल्याला कसं देते ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं, दर्जा राखला। आणि ह्याच बरोबरीने आपण लोणचं बनवत आहोत याची जाहिरात सगळीकडे व्हावी, त्या काळी ज्या काही मीडियाज उपलब्ध होत्या त्या मीडियाज प्रमाणे जाहिराती करण्याचं त्यांनी तंत्र अवलंबलं। आणखीन आमचे लोणची सर्वत्र मिळू लागले। ब्रिटिश पूर्व काळ होता तो, ब्रिटिश पूर्व काळामध्ये शिकायला भारतातील लोक इंग्लंडमध्ये भरपूर जात असत आणि इकडच्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी तिथे वसतिगृह असायची। तशी वसतिगृह चालवणाऱ्या आजीबाई बनारसे म्हणून बाई होत्या, त्यांनी पहिल्यांदा 40व्या दशकामध्ये आमचं लोणचं हे इंग्लंडला मागवलं, तेव्हापासून आमचा एक्सपोर्ट सुरू झाला।
1: वा, श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादनं, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99877 98747, 99877 98747।

0: करते चाळीस 9978779847 आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, हे जेव्हा तुम्ही लोणचं एक्सपोर्ट करायला सुरुवात केली त्यावेळेला लोणच्याच्या व्यवसायात काही नाविन्यपूर्ण प्रयोग केले गेले का?
1: त्या दरम्यान एक माझ्या आजोबांनी खूप नाविन्यपूर्ण असा एक प्रयोग केला असं म्हणूया किंवा तो झाला असं म्हणूया. एक्सपोर्ट आमचे चालू होते, परंतु त्या एक्सपोर्टशी ह्याचा काही संबंध नाही. झाली गंमत अशी, गोष्ट सांगावी अशीच ती आहे की इटालीमधनं इटालियन लिंबांची एक कन्साइनमेंट जी इंग्लंडला जाणार होती ती चुकून मुंबईला येणाऱ्या बोटीत चढली. त्या काहीतरी 25 किलोच्या पेट्या होत्या आणि अशा 100-150 पेट्या एवढी लिंब ही मुंबई बंदरात उतरली. त्या इटालियन लिंबांना मुंबईमध्ये गिराईकच नव्हतं, कारण ती दिसायला आणि चवीला वेगळी असायची. आता हे इथे आल्यावरती हे खराब होणार, नाशिवंत वस्तू असल्यामुळे टाकून द्यावी लागणार,
0: बरोबर
1: असंच सगळ्यांच्या मनात होतं. तेव्हा त्या बोटीवरच्या अधिकाऱ्यांनी माहिती काढली की ह्या लिंबांचं काय करता येईल. तेव्हा त्यांना कोणीतरी सांगितलं की गिरगावमध्ये बेडेकर लोणचीवाले आहेत, त्यांना विचारा ते घेतील का. आणि मग आमच्याकडे विचारणा झाल्यावर अण्णाजोबा म्हणाले आपण करून तर बघूया, आणि म्हणून एक वर्ष त्यांनी इटालियन लिंबांचं लोणचं आणखीन त्याला सुद्धा चांगली प्रसिद्धी मिळाली.
0: वा वा, इतके नाविन्यपूर्ण प्रयोग झाल्यानंतर बेडेकर मसालेवाल्यांचं नाव आपल्याला कायम लक्षात राहणार, याबद्दल काहीच शंका नाही. श्रोते हो, अशाच गोष्टी ऐकूयात, पुन्हा भेटूयात. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अजित बेडेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: जोगले
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: आताच आपण ऐकला ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले आणि आता सुगम संगीत भावधारा

कविवर्य कुसुमाग्रजांचं गीत विवेक केळकर यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. 8 वाजता आहेत, सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची. पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय. क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्गेई शोइगू यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. दिल्लीत आयोजित 16 ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली. भारत रशिया यांच्यातील विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी काल दूरध्वनीवरून संवाद साधला. गेल्या रविवारी कतारमधल्या रास लाफान इंडस्ट्रियल सिटी इथं झालेल्या अपघातात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल कतारच्या अमीरांनी शोक व्यक्त केला. बाधित कुटुंबांबद्दल सहानुभूती दर्शवल्याबद्दल आणि जखमींना त्वरित वैद्यकीय मदत पुरवल्याबद्दल मोदी यांनी कतारच्या नेत्यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी आपापल्या नागरिकांचं कल्याण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार केला. एल निनो स्थितीच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेती आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र सरकार आगामी खरीप हंगामासाठी तयारी करत आहे अशी ग्वाही कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे 43% कमी पाऊस झाला आहे आणि जुलै महिन्यातही मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे एकंदर 315 जिल्हे प्रभावित होऊ शकतात. यामध्ये सिंचनाची सुविधा अत्यंत मर्यादित अर्थात 25% कमी सिंचन क्षेत्र असलेले 111 उच्च प्राधान्य जिल्ह्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त 25-50% सिंचन क्षेत्र असलेले 76 जिल्हे मध्यम प्राधान्य श्रेणीत तर धरणं आणि इतर स्रोतांद्वारे तुलनेनं चांगल्या सिंचन सुविधा उपलब्ध असल्यानं 128 जिल्ह्यांचं कमी प्राधान्य श्रेणीत वर्गीकरण करण्यात आलं आहे. यापैकी बहुतांश जिल्हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या 12 राज्यांमध्ये आहेत. बाधित जिल्ह्यांसाठी आपत्कालीन योजना तयार करण्यात आल्या असून यामध्ये पर्यायी पिकं, कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची लागवड, पीक विविधता आणि उपलब्ध जलस्रोतांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यावर भर देण्यात आला आहे असं चौहान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता. पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 तारपा वादक बिकल्या लाडक्या धेंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना अर्थात आयएमओनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या 11,000 अधिक खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची योजना जाहीर केली आहे. आयएमओचे सरचिटणीस आर्सेनियो डोमिंग्वेज यांनी एका निवेदनात म्हटलंय की या मोहिमेसाठी आवश्यक असलेली सुरक्षिततेची हमी आणि सुरक्षित जलवाहतुकीसाठी अनुकूल परिस्थितीची खात्री करण्यात आली आहे. ही मोहीम इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर हाती घेण्यात आली असून इराण, ओमान या क्षेत्रातील इतर देश आणि सागरी उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्यानं ही मोहीम राबवली जाणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही शुल्काशिवाय व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली आहे असं जिनिव्हा इथं संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयातल्या इराणचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी अल बहरीनी यांनी जाहीर केलं. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटींच्या आधारे 60 दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल असंही ते म्हणाले. लखनौमधल्या शिकवणी वर्गात नुकत्याच घडलेल्या आगीच्या घटनेनंतर या इमारतीच्या मालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारनं राज्यभरात कार्यरत कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कोचिंग केंद्रांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण राज्यातील अशा केंद्रांवर अग्निसुरक्षा लेखापरीक्षण केलं जाईल असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सांगितलं. तळघरातील कोचिंग सेंटर, नर्सिंग होम किंवा इतर व्यावसायिक आस्थापना चालवणं कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कोचिंग संस्थांचं सर्वसमावेशक सर्वेक्षण करण्याचं आणि त्यांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिली. महाराष्ट्र शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा AI प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा AI प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. संवेदनक्षम अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी, शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आणि सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करण्यासाठी अधिक मजबूत बहुपक्षीय सहकार्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं आयोजित ग्लोबल कन्व्हर्जन्स फॉर ग्रोथ समिट या कार्यक्रमात दूरस्थ माध्यमातून संबोधित करताना त्या बोलत होत्या. लोकसंख्याशास्त्र, विकासाचे टप्पे, संसाधनांची उपलब्धता आणि आर्थिक संरचना तसंच देशांतर्गत गरजांचं प्रमाण भिन्न असतं हे ओळखून अत्याधिक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असंतुलन कसं कमी करता येईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं त्या म्हणाल्या. भारत आणि अमेरिका यांच्यातील विस्तारणारी आर्थिक भागीदारी मजबूत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची भेट घेताना बोलत होते. आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीनं अमेरिकेसोबत रचनात्मकपणे काम करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या विधानांवर भारतानं तीव्र शब्दात टीका केली आहे. या क्षेत्रात पाकिस्तानच्या अनेक दशकांपासून राबवल्या जाणाऱ्या धोरणांचा हा थेट परिणाम आहे. या धोरणांमुळे या भागातील नागरिकांचं आर्थिक शोषण, मूलभूत अधिकारांची पायमल्ली केली जात आहे तसंच प्रशासकीय दडपशाही अशा मुद्द्यांमुळे नागरिकांची नाराजी यांचा समावेश आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या ह्युस्टन इथं खेळल्या गेलेल्या क गटातल्या सामन्यात पोर्तुगलनं उझबेकिस्तानवर 5-0 असा विजय मिळवला. ख्रिस्टियानो रोनाल्डोनं 2 गोल करत पोर्तुगलला हा दणदणीत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या गोलसह 6 विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा रोनाल्डो हा पहिला खेळाडू ठरला. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. तर इंग्लंड आणि घाना यांच्या दरम्यान एल गटातला सामना 0-0 अशा बरोबरी सुटला. गट एल मधल्या आणखी एका सामन्यात थोड्या वेळापूर्वी क्रोएशिया आणि पनामा यांच्यातल्या लढतीत क्रोएशियानं स्पर्धेतला पहिला विजय मिळवला. हवामान. पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 3 दिवसात किनारपट्टीवरील कर्नाटक, कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय, क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: आमचा यानंतरचा कार्यक्रम

ही गीतरचना शांता शेळके यांची होती आणि गायिका अपर्णा मयेकर. भावधारा सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

शरद जांभेकर आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत होतं पद्मिनी बिनीवाले यांचं. संगीतकार भानुकांत लुकतुके. आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला.

0: हम सुन रहे थे मोहम्मद रफी, सुमन कल्याणपुर की आवाज,
1: वाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो 3 दिवसांच्या दौऱ्यावर। इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना। महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील। आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम। बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। प्रधानमंत्र्यांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली। भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे। दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्जी शोइगो यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली। दिल्लीत आयोजित 16व्या ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली। भारत रशिया यांच्यातील विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारीनुसार विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला। इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो 3 दिवसांच्या दौऱ्यावर निघाले आहेत। प्रथम ते संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं भेट देणार असून नंतर कुवेत आणि बहरीनला जाणार आहेत। नंतर ते आखाती देशांच्या सहकार्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील। होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गे जाणाऱ्या जहाजांवर इराणला कर लावू दिला जाणार नाही असं रुबियो यांनी स्पष्ट केलं। इराण आणि अमेरिकेदरम्यान स्वित्झर्लंड इथं चर्चेची पहिली फेरी समाधानकारक आणि सकारात्मक वातावरणात पार पडली। इराणमधली परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी किंवा ज्यांना इराणला जाणं अत्यावश्यक आहे अशा नागरिकांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, चालू घडामोडींची माहिती ठेवावी अशा सूचना इराणमधल्या भारतीय दूतावासानं जारी केल्या आहेत। आवश्यक काम नसेल तर इराणला जाणं टाळावं असं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे। इराणमध्ये राहणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या भारतीय नागरिकांनी दूतावासाकडे नोंदणी करावी तसंच माहिती आणि सूचना पाहण्यासाठी दूतावासाचं संकेतस्थळ आणि समाज माध्यम खातं पाहत राहावं असंही दूतावासानं म्हटलं आहे। कोणतीही मदत हवी असल्यास 9891281091 या क्रमांकावर किंवा cons.tehran@mea.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे। काश्मीरचा मुद्दा पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर उपस्थित करण्यावर भारतानं तीव्र आक्षेप घेतला आहे। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या कार्यगटात सहअध्यक्ष म्हणून स्थान मिळाल्याचा पाकिस्तान गैरफायदा घेत असल्याचं भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी म्हटलं आहे। जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्याविषयीचे सर्व मुद्दे देशाचे अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी कार्यगटाच्या बैठकीत स्पष्ट केलं। पारपत्र सेवा कार्यक्रम 2.0 अंतर्गत चीप असलेल्या ई पारपत्राची सुरुवात नवीन पारपत्र केंद्र आणि टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र सुरू करणं अशा विविध उपक्रमांमुळे प्रवासात सुलभता तसंच जागतिक संधीची उपलब्धता वाढत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं। 14व्या पारपत्र सेवा दिनानिमित्त त्यांनी आपल्या समाज माध्यमाद्वारे देशभरातल्या तसंच परदेशातल्या सर्व पारपत्र प्राधिकरणांना शुभेच्छा दिल्या आहेत। सुरक्षित पारपत्र, सुगम सेवा, सशक्त नागरिक या ध्येयानुसार पारपत्र सेवांची अंमलबजावणी अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं जयशंकर यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचं लांगूल चालन करणं आणि चीनसमोर शरणागती पत्करणं हेच मोदी सरकारचं अर्थकारण आहे अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे केली आहे. भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 2024-25 $40 अब्ज जास्त होती, ती 2025-26 $34 अब्ज इतकी झाली, तर चीनसोबतची व्यापारी तूट $112 अब्ज झाली आहे असं जयराम रमेश म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण देशात 20.1% तर राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला आहे. मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशानं नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहे, याकडेही त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फिडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. हा ग्रीड सपोर्ट चार्ज यावर्षीच्या 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. वर्ष 2029-30 राज्याची 52% वीज ही नवीकरणीय असेल असं त्यांनी सांगितलं. ग्राहकांवर बोजा पडता कामा नये हीच सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
2: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर ऋतू तावडे यांनी किंग्ज सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसा पंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्रकिनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
1: ठळक बातम्या पुन्हा एकदा. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्र देशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ 3 दिवसांच्या दौऱ्यावर. इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना. महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: और वो प्रश्न बड़ा प्यारा सा था, बड़ा रोचक सा था कि आपने कभी कोई ऐसी तस्वीर खिंचाई है क्या? तो हमारे श्रोताओं ने बड़े अच्छे अच्छे उत्तर दिए कि वो एक बार शिमला गई थी, बहनों के साथ फोटो खिंचाई थी, वह उनके पास में है. कोई असम घूमने गया था तो फोटो खिंचाई थी, उसे संभाल कर रखा है. कश्मीरी लिबास में 300 रुपये के फैशन के साथ रोजी रोटी भी चलती है और उन्होंने वहां जाकर फोटो खिंचाई थी, क्या बात है. मणिपुर में भी फोटो खिंचाई हमारे एक श्रोता ने. उनकी जेठानी, किसी की जेठानी कश्मीर गई थी तो वहां के कपड़े पहनकर उन्होंने फोटो खिंचाई और पर्स वहीं भूलकर आ गई, जो कि उन्हें बाद में मिला नहीं, इस बात का जिक्र भी वो कर रही हैं. उसके साथ ही हमारे श्रोता बताते बहू जापान गई थी तो वहां की पारंपरिक पोशाक किमोनो में फोटो खिंचाई थी, वही पोशाक जो आशा पारेख ने सायोनारा वाले इस गीत में पहनी थी. इसके साथ ही हमारे श्रोता ने बहुत अच्छी जानकारी दी, वो कहते हैं बॉबी के इस गाने में अकार्डियन जो है वो स्वर्गीय सुमित मित्रा ने बजाया था. जी, बहुत रोचक जानकारी आपने दी है. हमारे श्रोता ने बताया कि 6ठी कक्षा में थे तब उन्होंने बॉबी देखी थी. और श्रोता बता रहे हैं कि संदर्भ मुझे याद आता है, जब बॉबी पिक्चर लगी थी तो ये लोग ये नहीं पूछते थे कि बॉबी देखी या नहीं, लोग ये पूछते थे कितनी बार बॉबी फिल्म देखी. बिल्कुल सही बात है. हमारे श्रोता ने किसी ने कश्मीर में फोटो खिंचाई है और किसी ने बहुत सारी चीज़ें बताई हैं. तो बताया बहुत सारी बातों को. उन्हें एक श्रोता लिखते हैं कि उन्हें सबसे अच्छा ड्रेस सैनिकों का लगता है, उन्हें देखते ही अपने आप हाथ सैल्यूट करने लग जाते हैं, क्या बढ़िया बात है. हमारे श्रोता लिखते हैं कि डल झील में उन्होंने फोटो खिंचाई थी. और हमारी श्रोता बताती हैं बॉबी फिल्म का याना, इसकी ड्रेस मैंने और मेरी दीदी ने एक बार बनवाई थी. नोट बैंक की टॉप पहनते थे, स्काउट पहनते थे और बड़े फोटो भी उन्होंने इस बात को लेकर खिंचाई है. तो ये सारे हमारे श्रोताओं ने उत्तर दिए हैं और इन श्रोताओं की इन उत्तरों के साथ में हम चल रहे हैं अगले गीत की तरफ. और हमारे श्रोता बता रहे हैं कि हाँ, फैशन हर वक्त बदलता रहता है और स्कूल कॉलेज भी में भी बहुत फैशनेबल रहे हैं. वो बड़े बाल रखते थे, स्टाइलिश कपड़े पहन के स्कूल जाते थे, कई बार स्कूल में गुरुजी से पिटाई भी होती थी. हाँ, वो दौर बड़ा अच्छा था जब गुरुजी पीटा करते थे. और हमारे गुरुजी तो कहते थे, गुरुजी मारे धम्म धम्म विद्या आवे छम छम, शायद आती होगी, इस बात से ऐसा हम मानकर चलते हैं. और हमारे श्रोता लिखते हैं कि फैशन कभी पुराना हो नहीं सकता. फैशन एक शब्द है और उसके साथ में उनका, उन्होंने ब्लाउज की बड़ी अच्छी वो बताई है कि पहले पफ वाली बाह और जो दादी नानी पहनती थी वो वाले ब्लाउज अब फिर से आ गए हैं. हाँ, कॉलेज में पैरेलल पहनते थे, प्लाजो पहनते थे, अब वापस आ गए हैं. और रेखा की 2 चोटी वाले बालों की स्टाइल बहुत लोकप्रिय है. जी, इतनी अच्छी बातें आप हमारे साथ साझा कर रहे हैं. अब एक बात और हमारे मन में आती है कि जो कपड़े होते हैं वो कभी कभी बड़ी तरीके से दिखा देते हैं. जब रंगमंच में आप होते हैं या फिल्मों में होते हैं तो कपड़े आपकी स्टाइल को बताते हैं कि अगला मूड क्या है. अब हम अगर अगली फिल्म का ये गाना ले लें तो इसमें जो कपड़े हैं उन कपड़ों को मनीष मल्होत्रा ने डिज़ाइन किया है और उन्होंने पहले जो एक्ट्रेस है यानी हीरोइन जीत यानी करीना कपूर के कपड़ों को बड़ा बेफिक्री वाले कपड़ों में दिखाया है और थोड़ी देर बाद जब उनका दिल टूट जाता है तो सलवार सूट में दिखाया है. कपड़े भी आपकी संजीदगी को दिखा देते हैं. वैसे ही अभिनेता आदित्य यानी शाहिद कपूर को भी पहले बड़े संजीदा कपड़ों में और बाद में बेफिक्री में दिखा दिया है. तो ये दोनों चीज़ें आपके मूड को भी यानी आपकी फिल्म की कहानी को भी दिखाते हैं. तो कपड़े कुछ इस तरह से दिखाते भी हैं. तो चलिए सुनते हैं अगला ये गीत. बताइए इसके गायक कलाकार कौन है. और एक बात और, सबसे सुकूनदायक वस्त्र कौन सा है जो पहनकर आप अपनी पूरी जिंदगी रह सकते हैं. सबसे सुकूनदायक वस्त्र आपका कौन सा है. अगर हमसे पूछा जाए या आपसे पूछा जाए तो हमसे पूछा जाए तो हम कहेंगे हमें सलवार सूट में बड़ा आराम मिलता है, सुकून मिलता है. आपको ऐसा कौन सा वस्त्र है जिसमें आराम मिलता है, बताइएगा.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातले बालविवाहाचे प्रमाण आता 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यात हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी बीड धुळे सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारने लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म जंतुसंसर्ग न्युमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारने विधानसभेत लेखी उत्तरात दिली. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री

0: दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहेत, याकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व विजेच्या 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावाने लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 पर्यंत ते 7.43 रुपये इतका खाली येईल, जे 20 वर्षांच्या कलानुसार 14 रुपये असायला हवं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकनाथ खडसे, नीलम गोऱ्हे यांनीही या प्रश्नावरच्या चर्चेत भाग घेतला. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण हे डोळे उघडणारं असून राज्यातल्या अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये असे प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत आज केली. चित्रा वाघ यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. एसआयटीने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर रितू तावडे यांनी किंग्ज सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसापंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0: रत्नागिरी जिल्ह्यालाही हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे एपीएमसी बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचलं आहे, त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण असून सध्या हलक्या सरी पडत आहेत, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. पेरणीसाठी अनुकूल पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कालचा दिवस मुसळधार पावसाचा होता. सगळ्या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस बरसला. सर्वाधिक 134 मिलीमीटर पाऊस दापोलीत तर त्याखालोखाल मंडणगड आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी 116 मिलीमीटर पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळणं, पाणी साचणं अशा प्रकारांसह काही किरकोळ अपघातही घडले. रत्नागिरी तालुक्यात आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसू लागल्यानं बळीराजा सुखावला आहे. येत्या 4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस होईल असाही अंदाज आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे. रखडलेल्या खरीपातल्या पेरण्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्ष सोडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील असं सांगितलं जात आहे. 22 जूनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. 2023-24 आणि 2024-25 चे राज्य शासनाचे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिडाम यांना जाहीर झाला आहे. तर 2024-25 साठी पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. 46,000 रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई इथं 1 जुलैला होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत होता विविध भारती वाहिनीचं प्रसारण. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 3 आषाढ 1948 अर्थात 24 जून 2026 सायंकाळचे 5 वाजले आहेत. आजच्या आपल्या प्रसारण सभेत आपण सर्वांचं स्वागत करतो. मी सचिन दर्पे. श्रोते हो, एक नजर टाकूया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या रूपरेषेवर. या रूपरेषेनंतर लगेचच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 5:30 ललित लेख, यामध्ये तुझं डोकं म्हणजे भाजलेलं मडकं, घायाळ होणं संपून जातं तेव्हा, आणि मातीची ओढ हे ललित बंध आपण ऐकू शकाल. लेखन आणि वाचन श्वेतल परब यांचं, निर्मिती सहाय्य शिल्पा निगुडकर, सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. ठीक 6 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू. 6:05 लोकसंगीत. 6:25 उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार आपण ऐकू शकाल. 6:30 भक्ती संगीत प्रसारित होईल. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आणि त्यानंतर 7:10 रात्री 11:10 विविधरंगी कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान 7:15 विधिमंडळ समालोचन, तर 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5:02 झाली आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत. सुरुवातीला सारे सज्जन या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकूया. स्वर आहे सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांचा. संगीत साथ नंदू हुणप यांची.

सुरेश वाडकर आणि साधना सरगम यांनी गायलेलं सारेच सज्जन या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, यानंतर ऐकूया श्रेया घोषाल यांनी गायलेलं अर्जुन या चित्रपटातलं गीत, संगीत साथ ऋषिकेश कामेरकर यांची.

0: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. मराठी चित्रपट संगीतात यानंतर ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि श्रुती राणी यांनी गायलेलं गीत. चित्रपट आहे इंडियन प्रेमाचा लफडा.

0: तरी अजूनही तुझं मन मुलांच्या काळजीत कातरलं जातंय. आपला मुलगा बापाच्या वळणावर जाऊ नये म्हणून तू आपला धर्म सोडत नाहीयेस.
1: श्रोते हो, लेखिका श्वेतल परब यांच्या संवेदनशील आणि विचार प्रवर्तक लेखणीतून साकारलेले जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारे, मनाच्या जखमांना अलगत स्पर्श करणारे असे तीन ललितबंध त्यांचं सादरीकरण प्रसारित करतोय. निर्मिती सहाय्य शिल्पा निगुडकर, सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. तेव्हा जरूर ऐका बुधवारी 24 जून रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: ज्याच्या आवाजात समुद्राचो गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
3: मराठी चित्रपट संगीतात यानंतर ऐकूया प्रियांका बर्वे यांनी गायलेलं बाईकर्स अड्डा या चित्रपटातलं गीत. रचना आहे सत्यजित रानडे यांची.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया शाल्या या चित्रपटातलं बृहस्तमा यांचं गीत. संगीत नंदादी यांचं, स्वर आहे सुरेश वाडकर आणि संजीवनी भेलांडे यांचा.

0: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. एफ एम बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5:30 होत आहेत. ऐकूया ललित लेख. यामध्ये तुझं डोकं म्हणजे भाजलेलं मडकं, घायाळ होणं संपून जातं तेव्हा, आणि मातीची ओढ, हे ललित लेख आपण ऐकणार आहोत. लेखन आणि वाचन आहे श्वेतल परब यांचं. निर्मिती सहाय्य शिल्पा निगुडकर. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड.
1: नमस्कार श्रोते हो, श्वेतल परब. आज आपल्याला माझ्या लेखांचं सादरीकरण करून दाखवणार आहे. माझ्या लेखाचं शीर्षक आहे तुझं डोकं म्हणजे भाजलेलं मडकं. सखी अंजली, कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, ही स्थिती आजही आपल्याला खेड्यापाड्यात दिसते. भांडवलशाहीच्या विळख्यात अडकलेलं जग एका बाजूला आणि तुझ्यासारख्या बिनभिंतीच्या जगात राहणाऱ्या बायका हे दुसरंच जग. त्यात आमचा मालवणी मुलूक मूळ मातृसत्ताक असलेल्या आपल्या भूमीत पितृसत्ताक व्यवस्थेनं पस्तान मांडलं आणि बाईचं अख्खं जग बदलून गेलं. पालकत्व नको म्हणून विवाह प्रस्ताव धुडकावून लावणाऱ्या या जगात तुझ्यासारख्या बायका सिंगल पेरेंट्स, एकल पालक असलेलं कुटुंब बनून कशा राहत असतील? याचं कौतुक म्हणून नव्हे बरं का, तर एका स्त्री जाणीवेतून मी तुला हे पत्र लिहित आहे. जया, माझी मैत्रीण, दरवेळी तिच्या बोलण्यात तुझं नाव येतंच तेव्हा तुला भेटण्याची मनोमन इच्छा निर्माण झाली. काही भेटी आपसुकच घडतात, काही भेटी घडवून आणाव्या लागतात. काहीतरी विशेष कामगिरी केलेल्या महिलांच्या मुलाखती मीडियावाले स्वतः घरी जाऊन घेतात, जाहीररित्या त्यांचे सत्कारही होतात. पण तुझ्यासारख्या गावकुसात भाड्याच्या घरात राहून चाकोरीबद्ध जीवन जगणाऱ्या बायका क्वचितच कुणाच्या तरी नजरेस येतात. सखी, मी लेखन करते हे तुला कदाचित ठाऊक असेल नसेल, तरीही माझ्याबरोबर झालेल्या भेटीत तू जे काही सांगितलं ते अगदी प्रांजळपणे सांगितलं असेल याची मला खात्री आहे. तुझं लग्न झालं तेव्हा तुला नुकताच पदर आला होता. तीन मुली एका मागोमाग एक वाढलेल्या, आई बापाला घोर लागून राहिलेला, प्रस्थापित समाज व्यवस्थेत आपल्यावर कुणी चिखलफेक करू नये, आपल्या पोरींच्या नावाला बट्टा लागू नये म्हणून वयात आल्या आल्या पोरींची लग्न लावून दिली जातात. अर्थातच खालच्या सामाजिक स्तरात हे घडत असत नाही, तर सर्वच समाज गटात काही एक फरकानं हे असंच चित्र दिसतंय. तू तर एका सर्वसामान्य न्हावी कुटुंबात जन्मलेली, चौथी शिकलेली मुलगी, तुझ्या मते बाई म्हणजे स्वयंपाक, धुणी भांडी, केर कचरा या कामासाठी ईश्वराने जन्माला घातलेलं अपत्य. तुझ्याच विचारसरणीची माणसं तुला आसपास दिसत राहतात. कुणाचाही जन्म जर भाजलेल्या मडक्यासारखा झाला असेल तर त्याला सडण्याची किंवा कुजण्याची भीती उरत नाही. तुझ्या विचारांची मशागत अशी भाजलेल्या मडक्यासारखी झाली आहे, त्यामुळे तुला दारुडा नवरा असणं, त्यानं मारणं हे काही गैर वाटलं नाही. त्याच्या सांधा निखळलेल्या रथाला आधार म्हणून लोहाची चाकं बनून तू उभी राहिलीस. तू मला म्हटलंस घरकामंही मुलींचीच असतात. हो ग अंजली, मी कुठे नाही म्हणते, पण बाई पैसे कमवायला बाहेर पडते तेव्हा ती कामं पुरुष करू शकत नाहीत का? तुझं उत्तर पाण्याइतकं स्वच्छ. बाई, आम्ही कधी असो विचारच करूक नाही, आपणाक जा काम दिला ता करूक होया, ता आपलाच काम असता. अंजली, तुला पटणार नाही कदाचित, पण आपण स्त्रिया अशाच प्रकारच्या स्त्री पुरुष भेदभावास खतपाणी घालतो. हे काम बाईचं आणि ते काम पुरुषांचं असं काही नसतं. ज्यांची जशी शारीरिक क्षमता आहे तशा पद्धतीची कामं त्यांनी करावीत. आता तूच बघ ना, तुझं लग्न अल्प वयात झालं, वयाच्या 25 तुझा नवरा हे जग सोडून गेला आणि तू 2 मुलं आणि घरची सगळी जबाबदारी तुझ्या डोक्यावर घेऊन राहिलीस. तुला वाटलं नसेल का मी तर बायकांसारखं जगावं, 4 भिंतीत राहून गृहिणी म्हणून बिनघोर जगावं? तुझा नवरा गेल्यावर 15 थोरल्या मुलाला घरात कुलुपात ठेवून 6 तुझ्या मुलीला एका फडक्यात गुंडाळून तू घरकाम करायला बाहेर पडलीस. अगं, बाईचं काम जर स्वतःचं घर सजवणं आहे तर हे काम तुला जादा करावं लागलं असेल असं वाटत नाही का? आणि वाटत नसेल तर तू तुझ्यातील माणूस मारून टाकला आहेस. अंजली, उत्तर द्यायला तुझी जीभ धजली नसली तरी तुझी झुकलेली मान आणि

सणावलेले डोळे खूप काही सांगून गेले बघ. तुला सांगायचं टाळत होतीस मला. तू सोसलेलं बाई पण कोंबड्याची मान मुरगळल्यागत तुझं कोवळं आयुष्य संपवणारं तुझ्या जीवनातील वैवाहिक वादळ. सखी, तू एक माणूस आहेस हेही कदाचित तुला कधी जाणवलं नसेल. म्हणून तू नवरा दारुडा निघाला तेव्हा त्याच्याशी वादावादी न करता लोकांची धुणी भांडी करू लागलीस. व्यवसायानं न्हावी असलेला तुझा नवरा आपलं काम प्रपंच सोडून अखंड दारूच्या नशेत राहू लागला तेव्हा तू कुठला ईश्वर पूजत होतीस? कुठल्या देवीच्या पायात लोळण घेत होतीस? की नको देव नको धर्म म्हणत स्वतःच्या हाताला घट्टे पडेपर्यंत रामत होतीस? शरीर धर्म हा केवळ बाईला असतो का ग? पुरुषांचं काय, त्यांना शरीर धर्म नाही का? माझ्या प्रश्नांचा अर्थ तुला कळणार नाही, पण सखी, तू बाईला शरीर धर्म मोठा असतो असं मानत आलीस. कुणाच्याही घरात त्यांच्या कुठल्याच वस्तूला स्पर्श न करता सांगितलेलं काम मुकाट्यानं करत आलीस. विधवा बाईला ज्या विटाळाला सामोरं जावं लागतं तो विटाळ देखील तू सोसलास. तुझी पोरं श्रीमंताच्या हवेलीत खेळत होती तेव्हाही तू तुझेपणा अनुभवलास. न्हाव्याच्या पोराचे संस्कार घेशील रे, खेळू नको तिच्याशी असले शब्द देखील कानावर पडले असतील तुझ्या. तरीही पोटच्या पोरांप्रमाणे मालकिणीच्या पोरांना अंगा खांद्यावर खेळवलंस, भरवलंस, अंगणात फेर धरलेस त्यांच्याबरोबर. तुझी पोरं लवकर शिकत गेली आपली मर्यादा सांभाळून बोलणं, खेळणं, वागणं, त्यांच्यात राहणं. शाळेत जाऊ लागल्यावर त्यांना कळू लागलं आपली आई हेच त्यांचे सर्वस्व. डोक्यावर छप्पर नसताना तू घडवलंस पोरांना. कमी पडू दिलं नाही मातेचं प्रेम, म्हणूनच तुझ्या प्रेमाच्या सावलीत वाढलेल्या त्या पोरांना शाळेत तुझा सत्कार केला गेला तेव्हा किती आनंद झाला. आता तुझा मुलगा मोठा झालाय, त्याला तू ITI पर्यंत शिकवलंस, तोही काम करू लागलाय. आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे चालवण्याचा त्याचा मानस आहे. मुलगी अत्यंत चुणचुणीत आणि हुशार आहे. 8वीत असली तरी ती समंजसाने अगदी प्रगल्भ झाली. तुझ्या चेहऱ्यावर कितीही खुशी दिसत असली तरी अजूनही तुझं मन मुलांच्या काळजीत कातरलं जातंय. आपला मुलगा बापाच्या वळणावर जाऊ नये म्हणून तू आपला धर्म सोडत नाहीयेस. कित्येक भूल पाडण्याचे प्रसंग तुझ्या आयुष्यात आले असतील, पण तू मात्र मुलांच्या डोळ्यात तुझी स्वप्न पेरत राहिलीस. सखी, मला तुझं एक अजब वाटलं. माझ्या प्रश्नांना उत्तर देताना तू नवऱ्याची बाजू सांभाळत राहिलीस असं का ग? नवरा हयात नाही, त्यांच्याविषयी आपण वाईट का बोलावं म्हणून? की पती म्हणजे परमेश्वर असं मानणाऱ्यातील तू आहेस का? तुझ्याविषयी मिळालेल्या माहितीतून मला असं समजलं की तुझा नवरा दारू पिऊन लिव्हर खराब झाल्यानं पस्तीशीत मरण पावला. तू मात्र मला सांगितलं की ते कधीतरी दारू प्यायचे, काविळ झाली आणि दारू प्यायले आणि मरण पावले. आरोग्यशास्त्र माहीत असलेल्या माझ्यासारख्या बाईला हे पटणं कठीण, म्हणून मी जयाला विचारलं तर तिने काय ते सत्य सांगितलं. सखी, बाईनं किती सोशिक असाव ग? आणि सोशिक असलं म्हणून काही नुकसान नसतं हे मला मान्य आहे. नवरा जर एक पुरुष म्हणून वागत असेल आणि तो चुकत असेल तर त्यालाही काही गोष्टी सुनावणं हे आपलं काम नाही का? आपली पोरं बिघडू नये, आपण त्यांना दटावतो, मारतो हे का? आपण असं का वागतो? त्यांच्यावर आपलं प्रेम असतं म्हणून ना? तसंच नवऱ्याचं असतं ग. तो सहचर म्हणून वागण्यात कमी पडत असेल तर त्याच्या चुकांवर पांघरून का घालायचं? कदाचित माझे विचार तुला पटत नसतील, पण मीही एक स्त्री आहे, व्यवस्थेनं घडवलेली, तुझ्यासारखी हाडामांसाची बाई मी. फरक एवढाच की मी उच्च शिक्षण घेतलं, मी वाचू लागले, लिहू लागले, त्यामुळे अवघड प्रश्न मला आज सतावत आहेत. सखी, भेटत राहू असेच जोपर्यंत माझ्या प्रश्नाची उकल होत नाही तोपर्यंत. तुझी सखी श्वेतल. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो, माझ्या लेखाचं शीर्षक आहे घायाळ होणं संपून जातं तेव्हा. खाली मन घालून बसणे एवढं आपण गुन्हा तर केला नाही, मग आपण एवढे कान कोंडे का झालो? जनाला साक्षात्कार झाल्यासारखं वाटलं. आपण आता दुसऱ्याच्या शब्दांनी घायाळ होण्या इतके लेचे पेचे राहिलो नाहीत. आणि कशाला गोष्टी एवढ्या मनाला लावून घ्यायच्या? दुनिया ज्याला पाप पुण्य म्हणते त्या म्हणजे वासना. माझं माझं यमाचं खाजं असे आजोबा आणि त्यांच्या समकालीन असलेली जाणती माणसं म्हणायची, तरीही ती प्रपंचात गुंतून पडायचीच ना.
तर काल परवा जनाला स्वप्न पडलं. फार काही डेंजर वगैरे नाही, अगदी साधं. धोधो पाऊस पडत होता. रस्ते, नदी नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत होते. गटारं लाली लाल होऊन घरा अंगणात पसरत जात होती. बेडूक, साप, विंचू, मगरी घरात घुसू लागल्या होत्या. हे सगळं तर गावातल्या घरांनी घडतं. जनाचा फ्लॅट तर महानगरातील 5व्या मजल्यावर होता. मग हे सगळे इविल्स एकाएकी तिच्या 5व्या मजल्यावर चक्क सोफ्यावर बेडवर जाऊन बसले. जना बेडवर कुशीवर वळत होती आणि अचानक एका मगरीने तिच्यावर शेपटीचा फटका मारला. जना वळवळत जागी झाली. हे स्वप्न की भटकंती म्हणत जना घरातल्या घरात फिरू लागली. तिच्या हातात होती कपडे वाळत घालायची लाकडी काठी, तिच्या सासूबाईने 30 वर्षापूर्वी गावाकडून आणलेली, आणि गावातल्या रघुसुताराने लाकडी मूठ घालून दिलेला एक लांबलचक सुरा. जनाचा धाकटा मुलगा 12वीतला होता. तो नीटची तयारी करत होता. स्वभावाने धीट होता. मुलानं तिला विचारलं, आई हे काय करतेस? काही नाही, शोधते वर्मिन्स. तू इकडे लक्ष देऊ नकोस, तुझा अभ्यास कर. आमचं आपलं हे असंच. पण तुला काही दिसलं नाही ना? सगळं कसं अगदी ठीकठाक आहे घरात. मग हे स्वप्न पावसाच्या दिवसातलं म्हणायचं का? हे भूत आहे, जादूटोणा की चमत्कार? आणि हे असे चमत्कार घडू लागले तर माणसानी हे जग सोडून जायचं कुठे? भारतीयांनी चांद्रयान अवकाशात सोडलं, माणसांना राहायला अजून काही सापडतं का बघायला? आणि आपण साध्या सापा विंचवाच्या भयानं भूताचा शोध घेतोय. जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत. जना त्या प्राण्यांना आजपर्यंत भगवंत मानत आले. पण प्राणी चक्क माणसांच्या अंगावर. अशी त्यांची संख्या वाढत गेली तर जगातले सगळे लोक शाकाहारी झाले तर असंच होणार आहे. माणसांना राहायला, झोपायला, निवांत फिरायला जागाच उरणार नाही. आपल्याला भीती नक्की कशाची वाटते? हे जग सोडावं लागलं तर की आपली माणसं आपल्याला सोडून गेली तर? हाच तो मोह, हीच ती वासना. बळे बळे कुणाला तरी म्हणायचं, माझं काही नाही, सगळं त्याचं आहे. आणि जर कुणी आपल्या आधी जेवायला बसलं आणि त्यानं आपल्या आवडीचा पदार्थ खाल्ला तर आपल्या अंगाचा तिळपापड करून घ्यायचा. त्या माणसाला अधासी म्हणून त्याच्या संस्कारावर हल्ला करायचा. किती सोपं असतं हे दुसऱ्या कुणाला नीच समजणं. जनाचं स्वप्न सत्यात आल्यासारखं जनाला वाटलं. पाऊस उधाणलेला होता. सूर्य काळ्या ढगांना पुरतं ओरडायला उसळायला देत होता. शाळांना सुट्टी होती. जनानं सोशल मीडियावर आपली बोटं फिरवायला सुरुवात केली. तो समोर बातमी, खेड शहरात रस्त्यावर मगरी, जुन्या काळातील कथांमध्ये प्राण्यांचं जग असंच असायचं. आपण फक्त त्याची कल्पना करायचो. आज ते जग आपल्याला प्रत्यक्षात दिसू लागलंय. तो ओरका नावाचा अजस्त्र मासा पॅसिफिक महासागरात खेळत हुंदडत असतो. कुणालाही त्रास न देता नृत्य करणारा हरहुन्नरी मासा म्हणे आता जहाज आणि जहाजावरील माणसांना त्रास देऊ लागलाय. याआधी ओरकाची भीती कुठल्याच कलाशांना वाटली नव्हती. अजबच आहे, जनाची भीती खरी ठरली होती. तिच्या 12वीतल्या मुलाने तो व्हिडिओ बघितला आणि खात्री पटली, हे जग भूतांचंच आहे. घरातील जुन्या माणसांनी सांगितलेल्या भूताखेताच्या गोष्टी खोट्या नव्हत्या, तर ती भूत म्हणजे प्राणीच होते. त्या काळातील लेखक यांनी ज्या भूतांविषयी लिहिलं, ज्या चमत्काराच्या कथा आपण वाचत आलो, ती भूत म्हणजे हीच. आजच्या अंतराळ युगात त्यांना माणसात वावरणं वावगं वाटत नाही. आम्ही देखील नाना प्रकारच्या भूतांनी पछाडलेले आहोत ना. आई वडिलांच्या अवास्तव इच्छांचं भूत, चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवायचं भूत, आकर्षक पॅकेजचं भूत, सुंदर मुलगी मुलगा जोडीदार म्हणून आपल्या आयुष्यात यावा हे भूत, आणि खूप काहीतरी. यातून आपण काय मिळवलंय? आपण चक्क एक प्राणी बनलोय, खा प्या आणि मस्तीत जगा. आपण बिंधास्त घुसलोय जंगलातून समुद्रात, समुद्रातून एखाद्या बोटीत, आणि बोटीतून महानगरात, आणि महानगरात घुसल्यावर कार्पोरेटचं भलं मोठं जाळं आपल्याला एक बाजार वस्तू बनवून टाकतंय. आपण अंगरखा डोळ्यावर पांघरून घेतो, अंगावरची झूल वाढत जाते. आपण सेल्फी घेतो, झळकवतो सोशल मीडिया,
चललोस चललोस पुन्हा स्वप्न जंगल.

घरात घुसल्याचं, महाभारत आणि श्रीकृष्ण कालिया मर्दन करतानाचं, तृष्णा अनंत बाजू निवडलेली, मुक्त कुणीच नाही, भगवान रामकृष्ण देखील तृष्णेपासून स्वतःला वाचवू शकले नाहीत, तृष्णा म्हणजे आसक्ती हे जेव्हा भगवान कृष्णाला कळलं तेव्हा भगवद्गीता जन्माला आली. ऋषी वाल्मिकी आणि व्यासांना तृष्णेचं मूळ शोधता शोधता रामायण आणि महाभारतासारखं अजरामर काव्य सुचलं. तरीही माणसाला तृष्णा का? या तृष्णेमुळेच आपण कुणाच्या तरी द्वेषाला बळी पडतो. आपल्यातील सद्गुण देखील दुसऱ्याला दुर्गुण वाटू लागतात. सत्तेचा मोह, पदाचा मोह, संपत्तीचा मोह, मैत्रीचा मोह हे सगळे प्राण्यांसारखे आपल्या अंगावर चालू येतात. या प्राण्यांना आवरता आवरता आपण आपल्यातील सुप्त शक्तींना आव्हान देतो. बारीक सारीक गोष्टींनी आपलं घायाळ होणं संपत जातं आणि उरतो तो संथ प्रवाह. तुम्ही म्हणाल तर तृष्णेचा अंत असेल, नाही तर तृष्णेचं मूळ. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो, माझ्या लेखाचं शीर्षक आहे मातीची ओढ. आमच्या गावच्या मध्यवर्ती असलेल्या बाजाराच्या ठिकाणी कित्येक पिढ्यांनी जपलेला एक जुना वड आहे. त्या पारावर रिकाम टेकडी पोरं संध्याकाळ झाली की जमू लागतात, त्यांच्या गप्पा रंगात येतात. तेव्हा मी इतरांपेक्षा किती मोठा, मला आलेले अनुभव किती अद्भुत हे सांगण्याची चढाओढ सुरू असते. थोडक्यात फुशारकीच म्हणा ना, त्यातलं कुणी मुंबईला, गोव्याला, नाहीतर पुण्याला जाऊन आलेला असतो, कुणी तिकडे नोकरी करणार असतो. त्या पारावर जमलेल्यांमध्ये त्याला खूप मान असतो. तोही सुट्टीच्या काळात वडाच्या पारावर त्या पोरांबरोबर खेळू लागतो. कुणी बाबू आधी कसा होता, नाकातला शेंबूड काढताना येणारा, तो आता साहेब बनलाय, तर कुणी नाना एकेकाळी कसा घरच्या मिजासीत वाढलेला आणि आता दारूच्या नशेत गावभर भटकत असतो. कुणाच्या घरी म्हशी गुरंढोरं जास्त, कुणाच्या शेतात भरपूर पीक आलंय, कुणाचं शेत गुरांनी खाऊन टाकलंय, कुणाची म्हैस विकायची आहे, कुणाला वासरू पाहिजे. मान्याची पोरगी किरण्याचा हात धरून पळून गेली, ती परत आलीच नाही गावात. हे त्यांचे गजालीचे विषय. तो देवाचा वड म्हणजे गावातल्या प्रत्येक घरातल्या बारीक सारीक कहाण्या जाणून आहे. देवाच्या वडाला सोमवारच्या दिवशी वाड्यातल्या बायका दिवा लावतात. त्या बायका एकाच समाज गटातील असल्यानं कुणीही त्यांच्याकडे वाकड्या नजरेनं बघत नाही, म्हणून बायका दिवे लावायला येतात त्या दिवशी पोरं तिथे जमत नाहीत. पण इतर दिवशी मात्र तिथे पत्त्यांचा डाव रंगलेला असतो. कुणी जिंकतो कुणी हरतो, जो जिंकतो तो सगळ्यांना चहा आणि भजी देतो. त्या भज्यांची ऑर्डर आपवाण्याकडे आधीच दिलेली असते, कारण कुणीतरी हरतो तेव्हा कुणीतरी जिंकणारा असणारच. त्यामुळे तिथल्या कुणाच्याही मनात हरल्याची भावना किंवा खंत नसते. डाव संपल्यावर आनंदाने चहा भजी खात दुसऱ्या दिवशी काय काय युक्त्या करायच्या, भिडू कसे बदलून घ्यायचे, याच्या सरमिसळीच्या गप्पा सुरू होतात. घरची माणसं पोरांची वाट बघत झोपी जातात. घरातल्या म्हाताऱ्यांच्या डोळ्याला डोळा लागत नाही. उद्या बांध अडवचो असा, कवळा मारूची असत, शेंगदाणू घालूचो असा, डोब्यातला भात कापून आणूचा असा, आणि ही पोरं झोपाचे सोडून कसले खेळत बसलेत. त्या सुभल्याचा काय, त्याचे आऊस बापूस मास्तर, ते काम करूक नको. आमचे खुळे पोर त्यांच्या वांगडा लागतात. म्हातारी माणसं अशा शिव्या देत पोरांची वाट बघत बसतात. रात्री एकच्या दरम्यान पोरं गुपचूप घरात प्रवेश करतात. घरातला म्हातारा बाप दोन तीन अंतरुण बदलून चाचपून गेलेला असतो. पोरं घरी आल्यावर आपलंच माप पुढे करतात. आम्हाला काही कळत नाही का, आमची कामं आहेत, आमची कामं आम्हालाच करायला पाहिजेत. सकाळी पोरं उठायच्या आत म्हातारा बाप गप गुमान मशरी घासत बसतो. न्हाणी पेटून लाकडं सारत हे कधी उठतले, कधी मळ्यात जातले, सगळ्यांना ऐकू जाईल असं बडबडत राहतो. त्या पारावरच्या पोरांच्या गटातल्या नाऱ्या नेहमीच पत्त्यांचा डाव हरत असतो. 20-21 वर्षांचा नाऱ्या आता खेळ आणि पोरं यांना टाळू लागतो. बरोबरची पोरं त्यांना चिडवत राहतात. नाऱ्या तू का काय येणार नाय, तू आमच्यात येऊ नको, तुझ्यामुळे आम्ही हरतव. नाऱ्या डोक्यानं हुशार असतो, त्याच्या डोक्यात नवनवीन काहीतरी चाललेलं असतं, त्यामुळे त्याचं खेळात लक्ष नसतं. असाच एक दिवस नाऱ्या सगळ्यांना गुल देऊन गायब होतो.
रात्री खेळून घरी गेली.

0: केला, त्याच्या आईनं आधीच अंथरूण घालून ठेवलेलं असतं. तो घरात आला तेव्हा आईनं दिवा लावला, त्याला प्यायला पाणी दिलं आणि त्याला तंबी दिली, उद्या फाटपटी उठून सड्यार जाऊ गया, कलमा औषध मारूचा असा, निमार लागाच्या आधी घराक येऊ गया, तापाचे साथी इलेत त्याच्यात उद्योग नको. पहाटे 4 वाजता त्याच्या आईला जाग आली. ती उठून बघते तर नाऱ्या अंथरुणात नाही. जोर जोराने आकांड तांडव करत तिने वाड्यातली माणसं गोळा केली. नाऱ्याचा बाबा शांत होता, त्याला लकवा भरला होता. नाऱ्याच्या सवंगड्याने त्याला शोध घेतला. 1-2 दिवस नाही तर चक्क 15 दिवस झाले तरी नाऱ्या काही सापडला नाही. गोवा, मुंबई, पुणे सगळीकडे पाहुण्यांची शोधाशोध केली. नाऱ्या त्या दिवसापासून गायब, तो 10 वर्षे गावाकडे फिरकलाच नाही. त्याच्याबरोबरच्या सवंगड्यांची लग्न झाली, त्यांना मुलं बाळ झाली, पत्त्यांचं खेळ खेळणं सोडून सगळे आपल्या संसाराला लागले. नाऱ्याची आई त्याच्या आठवणीने झुरत राहिली. सगळे देवधर्म केले, नवस केले, उपास केले, वारीला गेली, काहीच उपयोग झाला नाही. एकुलते एक मुलांच्या गायब होण्यानं बाप मरून गेला. नाऱ्याची आई आपली शेती बागायती जिद्दीनं सांभाळू लागली. एक ना एक दिवस नाऱ्या येईल, आपला नाऱ्या वाईट मार्गाला जाणार नाही याची तिला खात्री होती. तिचा आपल्या मुलावर विश्वास होता. अतीव प्रेमातून निर्माण झालेली श्रद्धाच तिला जगायला बळ देत होती. नाऱ्या गावात येतो तेव्हा त्याची 40 उलटलेली असते. त्याला चष्मा लागलेला असतो, थोडीशी टक्कल देखील पडू लागली होती. आधीच गुरगुटीत असलेला नाऱ्या राजबिंडा दिसू लागतो. अचानक एक दिवस आपली बायको आणि 2 मुलांसोबत तो गावी हजर होतो. आता त्याचं रंग, रूप, भाषा, केसांची स्टाईल आणि चालण्याची ढब सगळंच बदललेलं असतं. गावातले लोक म्हणतात, हा नाऱ्या असल्याची खात्री करून घ्या. हा नाऱ्या वाटत नाही, घरात एकटीच म्हातारी आई. आपलं लेकरू जिवंत आहे की मेलं याची खबर नसलेली माय लोकांना बघून हरकून जाते. शेजारची माणसं चौकशीला येतात, त्यांना म्हातारी भेटू देत नाही. नाऱ्या मात्र पूर्वीसारखाच आईशी वागतो. तिला आणलेली तिच्या आवडीच्या लाल रंगाची साडी देतो, तिच्या आवडीचे मोतीचूर लाडू देतो, तिला गळ्यात घालायला लक्ष्मी हार हवा म्हणत होती तोही तिला देतो. हे सगळं पाहिल्यावर लासलेला डाग तोही तसाच आहे म्हटल्यावर म्हातारीला स्वर्ग 2 बोटे उरतो. म्हातारीची 10 एकरांची जमीन असते. नाऱ्या गेल्यापासून म्हातारी त्यातल्या 2 एकरांवर शेती करते, बाकीची जमीन पडीक असते. शेजारचा कृष्णा येतो, म्हातारीला म्हणतो, ह्यो आपलो नाऱ्या नाही, तुझी जमीन हडप करू ह्यो कोणीतरी लफंगो इलो असा, ह्याच्यात विश्वास ठेव नको. म्हातारी त्याला हकलून लावते, माझ्या दारात परत पाय ठेवशीस तर बघ. नाऱ्या गावात साहेब बनून आला ही बातमी आगीचा फुफाटा पसरत जावा तशी पसरत गेली. कुणाला बरं वाटत होतं तर कुणाच्या डोळ्यात कुसळ अडकल्यासारखं वाटत होतं. शेवटी गावच्या पोलीस पाटलानं नाऱ्याचा पै पाहुण्यांना बोलावून घेतलं. त्यांच्या स्मृतीतील नाऱ्याला सर्वांसमोर प्रश्न विचारण्यात आले. नाऱ्या सगळ्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे देत होता. नाऱ्याच्या मावशीच्या नवऱ्याला माशांची खूप आवड होती. ते पाहुणचाराला आले की नाऱ्या त्याच्या घराशेजारी असलेल्या ढोर कोंडीतील खवळे मासे पकडून आणत होता. ही आठवण झाल्यावर सगळे लोक गार झाले. म्हातारीचा जीव भांड्यात पडला. एवढे दिवस नाऱ्या होता कुठे? तो गाव सोडून का गेला याची लोक नंतर चौकशी करू लागले. नाऱ्याला आठवलं, त्या रात्री त्याला स्वप्नात कोणीतरी उपदेश केला, तू इथून निघून जा, तुला परीस सापडेल, तो सापडला की तुझ्या आयुष्याचं सोनं होईल. रात्री 2 वाजता नाऱ्या घराबाहेर पडला. शेजारच्या गावात पोहोचल्यावर तिथे पुण्याला जाणारी गाडी मिळाली. त्या गाडीत तो बसला. नाऱ्याने किसे चाचपडले. खिशात फक्त 200 रुपयांच्या नोटा आणि पुण्यात जायचं तिकीट 500 रुपये. नाऱ्या स्टेशनवर उतरला. 15 किलोमीटर लांबच्या अंतरावर नाऱ्याचे पाय चालून चालून दुखत होते. त्याच्या पायाला चप्पल लागून रक्त वाहत होतं. एखादी कळ डोक्यात जायची, माघारी जावं तर पुन्हा बाहेर पडणं होणार नाही, गावात चौकशा सुरू होणार. नाऱ्याच्या खिशात पैसे नव्हते. कंडक्टर म्हणाला, तुम्ही कुणीकडं जाताय? नाऱ्या चपापला, मी पुण्याला जातोय. मग 500 रुपये द्या. कंडक्टरने तिकीट फाडली. नाऱ्या म्हणाला, माझ्याकडे 200 रुपये आहेत. एवढ्या जोरात नाऱ्या ओरडला की त्याच्या डाव्या हातात कळ आली. बघतो तर काय? कंडक्टर नाऱ्याकडे डोळे रोखून विस्मयाने पाहत होता. कंडक्टरला नाऱ्याच्या चेहऱ्यावर तेज दिसू लागले. पैसे राहू दे, मी भरतो, म्हणत कंडक्टरने त्याला पुढचं तिकीट दिलं. घरच्या आठवणीने डोकं फार बधीर झालं होतं. हातापायात त्राण नसल्यासारखं वाटत होतं. एक डुलकी लागली लागली तो पुणे शहरात गाडी थांबली. नाऱ्याने कंडक्टरला हात जोडले. नाऱ्या गणपती मंदिरच्या स्टॉपकडे उतरला. अनोळख्या शहरात राहायची हक्काची जागा म्हणजे मंदिर. नाऱ्या तिथे राहू लागला. त्यानंतर त्याची एका दुकानदाराशी ओळख झाली. त्यानं त्याला मुलगा बांधलं, त्याचं लग्न लावून दिलं. नाऱ्याला परीस सापडला, पण त्याची हरवलेली नाती त्याला अस्वस्थ करत होती. आपल्या गावची नदी, माती, माणसे खुणावत होती. त्याने एकदा बायकोला सांगितलं, आता आपण आपल्या गावाकडे जाऊया, तिथे आपली आई आहे. नाऱ्याच्या गोष्टीवरून मला पूर्वीचा काळ आठवला, जेव्हा माणूस टोळ्या टोळ्यांनी राहत असे. त्या मातृसत्ताक समाजाची विभागणी चातुर्वर्णामध्ये झाली नव्हती. तेव्हा त्या समूहातील पुरुष असेच घर सोडून जाऊन दुसरीकडे आपले बस्तान मांडत असत. परंतु या घर सोडून जाणाऱ्यांमध्ये कुणी ऐरागैरा नसे, तर तो कुणीतरी कल्पक बुद्धीचा असामान्य अद्वितीय जन्मगुण असलेला सामर्थ्यशाली पुरुष असे. त्याचं घरात कुणाशी पटत नसे, दुसरीकडे जाऊन स्थिर स्थावर होत असे. त्यांच्या घरच्यांना त्यांच्याबद्दल काहीच माहिती नसे. काही वर्षानंतर ते माघारी फिरत. कोणी सांगत असे की मी हिमालयात तपश्चर्येला गेलेलो, तीर्थयात्रा करून आलो, आणि त्याकडच्या अज्ञानी लोकांना ते पटत देखील असे. ते लोक त्यांचे साधू किंवा महाराज म्हणून पूजा देखील करत, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागत. आजच्या काळातही अशी विलक्षण बुद्धीची, इतरांपेक्षा वेगळा विचार करणारी माणसे घर सोडून जातात. काही माणसं तरेवाईक असतात, तर काही माणसं आपलं कर्तृत्व, आपली क्षमता सिद्ध करून दाखवतात. तेव्हा मात्र आपण अचंबित होतो. काळ बदलला तरी माणसं, समाज आणि माणसांच्या प्रवृत्ती बदलल्या नाहीत, हे खरे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण ललित लेख यामध्ये तुझं डोकं म्हणजे भाजलेलं मडकं घायाळ होणं संपून जातं तेव्हा आणि मातीची ओढ हे ललितबंध ऐकलात आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. लेखन आणि वाचन होतं श्वेतल परब यांचं. निर्मिती सहाय्य शिल्पा निगुडकर. सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे.
2: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
3: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
4: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ठीक 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप.
4: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शाहीर पुंडलिक फरांदे यांची रचना त्यांच्याच स्वरात, संगीतबद्ध केले मधुकर पाठक यांनी.

0: नागरिकेंद्रावरून एफ एम बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोतेहो, आपण आस्वाद घेत आहोत लोकगीतांचा. त्यामध्ये आता ऐकूया दामोदर शिरवाळे यांची रचना. गायक स्वर आहे प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांचा, संगीत मधुकर फाटक यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. आता ऐकूया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, उद्या आमची प्रातकालीन सभा सुरू होईल 5:51. यामध्ये प्रारंभिक उद्घोषणा, रूपरेषा आणि विशेष कार्यक्रम प्रसारित होतील. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम. 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, तर 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. सायंकाळी 5 वाजता सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकाल. यामध्ये प्रारंभिक उद्घोषणा, रूपरेषा आणि हिंदी चित्रपट संगीत. 5:30 सामाजिक कार्यातून मुलांचा विकास याविषयी वंदना करंबळेकर यांची सुजाता कहाळेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. 6:05 जितेंद्र घोडगे सराफ प्रायोजित कार्यक्रम. 6:15 सुगम संगीत. 6:25 शुक्रवार दिनांक 26 जून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार आपण ऐकू शकाल. 6:30 ICC वुमेन्स T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत आणि बांगलादेश या क्रिकेट संघादरम्यान ओल्स ट्रॅफर्ड स्टेडियम मँचेस्टर इंग्लंड इथं खेळल्या जाणाऱ्या सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन FM बँड 103.6 MHz आपण ऐकू शकाल. तर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 विधिमंडळ समालोचन, 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण, 10:00 अस्मिता वाहिनीचं प्रसारण, 11:10 सभा समापन होईल. हे होती उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. आता ऐकूया आजचा सुविचार. श्रोते हो, चारित्र्याशिवाय शिक्षणाचा काही उपयोग नाही.

0: सखी प्रेम आता आटले।
1: आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे। सायंकाळचे 6:30 झाली आहेत। ऐकूया भक्ती संगीत। यामध्ये सुरुवातीला ऐकूया शांताराम नांदगावकर यांची रचना, अनिल अरुण यांच्या संगीत साथीनं, गायक स्वर आहे आशा भोसले यांचा।

श्रोते हो, आपण आस्वाद घेत आहोत भक्ती गीतांचा. यामध्ये आता ऐकूया आर एन पराडकर यांनी गायलेली संत बहिणाबाई यांची रचना. संगीत साथ आहे स्नेहल भाटकर यांची.

0: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
1: ज्याच्या आवाजात समुद्राचो गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज, श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.

अरुणा ढेरे यांची रचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकलात. संगीत साथ केली होती मिलिंद जोशी यांनी. श्रोते हो, यानंतर ऐकूया संत तुकाराम यांचा अभंग पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात. संगीत साथ आहे राम फाटक यांची.

0: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत। तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह NewsOn AIR या लाईव्ह मोबाईल ॲप।
1: श्रोते हो, यानंतर ऐकूया देशभक्तीपर रचना। मुंबई आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेली ही रचना ऐकूया। शब्द आहेत प्रेम धवन यांचे।

श्रोते हो, या देशभक्तीपर गीताबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 7:10 रात्री 11:10 विविधरंगी कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत. दरम्यान 7:15 विधिमंडळ समालोचन, 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. आता काही जाहिराती आणि संदेश. तर श्रोते हो, आता रजा द्या आपला सहप्रवासी सचिन दर्पे यास. नमस्कार.

शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत. एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू. आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा. आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे. वेग टाळा. सुरक्षित प्रवास हाच खरा.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: श्रोत्यांनो, ठीक 7:00 आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातमीपत्र. मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राजस्थानात बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथं विशेष मोहीम राबवली जात आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी बीड धुळे सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालच्या 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म जंतू संसर्ग न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली. गेल्या 3 वर्षांपासून राज्यात कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहितीही सरकारनं दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावले असून एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 तो 7.43 रुपये इतका खाली येईल असं ते म्हणाले. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत, त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही, असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं, अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणं झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
0: माहिती अधिकार कायद्यातला प्रस्तावित बदलाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन आलो नव्हतो, आंदोलनाबाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे, असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभात संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा संसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयी सहिष्णुता, योग्य प्रकारे मतं मांडणं आणि लोकशाही जीवनशैली संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय महाविद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. पालघर जिल्हा परिषदेने पालघर जिल्हा शिक्षण रूपांतरण कार्यक्रमाअंतर्गत मोतीलाल ओसवाल फाउंडेशनशी बहुभागीदार सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी आणि युवकांच्या विकासासाठी विविध स्तरांवर काम केलं जाणार आहे. या कार्यक्रमात लीडरशिप फॉर इक्विटी, लर्निंग लिंक्स फाउंडेशन, क्वेस्ट आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन या संस्थांचा सहभाग असून त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि युवकांना लाभ मिळणार आहे. शिक्षणासोबतच रोजगार आणि व्यक्तिमत्व विकासालाही या उपक्रमातून चालना मिळणार आहे. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीने स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21, 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीत त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याबरोबर होणार आहे. पुरुष एकेरी प्रकारात रौनक चौहान यानं मुख्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्याने सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगॅट रॉयचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपीच्या कुओ कुआन लिनवर 13-21, 21-14, 21-10 अशी मात केली. हवामान. राज्याच्या इतर भागात मान्सूनची घोडदौड सुरूच राहील, तसंच येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात आजपासून 30 जूनपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात आज आणि 26 आणि 27 जूनला जोमदार पाऊस पडेल. तसंच मराठवाड्यातही आजपासून 26 जूनपर्यंत चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. टीसीएस धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत विधिमंडळाचं समालोचन. सुरुवातीला आपण ऐकूया विधानसभेचं समालोचन. याचं लेखक केलंय गौरीशंकर घाले यांनी आणि वाचक स्वर आहे रश्मी पाटकर यांचा.
3: तांत्रिक चुका आणि लहान फॉन्टमुळे शोकप्रस्ताव वाचताना घडला प्रकार. विधानसभा अध्यक्षांकडून दिलगिरी. 2019 कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही लाभ देण्याचा मानस. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, कर्जमाफीसाठी विरोधकांचा सभात्याग. लग्नपत्रिकेत जन्मतारीख बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा मानस. गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्यात सुधारणा करू, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात शोकप्रस्ताव वाचत असताना झालेल्या चुकांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज खुलासा केला. शोकप्रस्तावाच्या छापील प्रतींमधील तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान हा अनपेक्षित प्रकार घडला. या घटनेमुळे जर सभागृहातील किंवा राज्यातील कोणत्याही व्यक्तीचं मन दुखावलं गेलं असेल तर मी त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. मराठी भाषेबद्दल या सभागृहातील सदस्यांना आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाला जेवढा जाज्वल्य अभिमान आहे तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक अभिमान मला स्वतःला मराठी भाषेबद्दल आहे. आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा किंवा भावना दुखावण्याचा विचार कोणी स्वप्नातही करू शकत नाही. जे घडलं ते निव्वळ तांत्रिक चुकीमुळे घडलं आहे, त्याचा कृपया कोणीही वेगळा राजकीय अर्थ काढू नये. तरीही यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, असं नार्वेकर यांनी सांगितलं. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील 12,71,000 शेतकऱ्यांनाही यंदाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीनं घेतला आहे. मुख्यमंत्री लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करतील, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सत्ताधारी पक्षाने 293 अन्वये आणलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना कृषीमंत्री बोलत होते. दरम्यान कृषीमंत्र्यांच्या या भाषणात सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा समावेशच करण्यात आला नसल्याचा आक्षेप भाजप सदस्य रणधीर सावरकर यांनी घेतला. तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. तत्पूर्वी सर्वपक्षीय सदस्यांनी कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी केली, मात्र कृषीमंत्री भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफी योजनेचं समर्थन करत वारंवार कर्जमाफीचा प्रसंग उद्भवू नये यासाठी परदेशी समितीनं सुचवलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल, असं सांगितलं. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेत वधू आणि वर यांच्या जन्मतारखेची नोंद करणं बंधनकारक करण्याचा विचार शासन करत आहे. राजस्थानमध्ये ही व्यवस्था असून राजस्थान सरकारकडून यासंदर्भातील माहिती मागवण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहात दिली. सदस्य अतुल भातखळकर यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान गेल्या 3 राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याचंही तटकरे यांनी सांगितलं. गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून यासंदर्भातील आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. बोगस डॉक्टरांवरील कारवाईबाबत भाजप सदस्य विजय देशमुख यांनी यासंदर्भातला तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सदस्य राहुल कुल यांनी गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली होती. दरम्यान राज्यातील बोगस डॉक्टर रोखण्यासाठी राज्य सरकारनं QR कोड प्रणाली विकसित केली असून त्याद्वारे डॉक्टरांच्या योग्यतेबाबत पडताळणी करता येईल. तसंच बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठीच्या तालुका जिल्हा स्तरावरील समित्यांमध्ये लोकप्रतिनिधींचाही समावेश करण्यात येईल, असंही मुश्रीफ यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली असून देशभरामध्ये एखाद्या राज्यानं नोंदवलेला

0: 19,237 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून निधीची कोणतीही कमतरता विभागाकडे नाही अशी माहिती देखील गोरे यांनी यावेळी दिली. या घरकुलाला बीडीओ मार्फत मोफत वाळू उपलब्ध करून द्यायची आहे, त्यांनी ती देण्यात कुचराई केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. येत्या वर्षभरात 15 लाख घरकुलांचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं गोरे यांनी सांगितलं. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला असून राज्यातील परिवहन विभागाचं कामकाज पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. विभागातील कार्यालयीन अधीक्षक आणि वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम लवकरच अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले असून लिपिक, टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या पदनामांमध्ये बदल करून अनुक्रमे परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ परिवहन समन्वयक सहाय्यक अशी पदनामं देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
1: श्रोते हो, आता आपण ऐकूया विधान परिषदेचं समालोचन. याचं लेखन केलंय अरुणा कांबळे यांनी आणि वाचक स्वर आहे रश्मी पाटकर यांचा.
0: सामान्य वीज ग्राहकांच्या हितासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महिला सुरक्षेसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज शासनाने मिळवला, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची सभागृहात माहिती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही, वनमंत्री गणेश नाईक यांचं स्पष्टीकरण. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण येतो, या ताणामुळे निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये यासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज आकारण्यात आला आहे. हे शुल्क केवळ 13% ग्राहकांवर लागू होतं. हा कोणताही तोटा नसून काही ग्राहकांच्या अतिरिक्त नफ्यात झालेली मर्यादित कपात आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वीज विक्री कराच्या वाढीबाबत विधान परिषद सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ग्रीड सपोर्ट चार्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू करण्यात आला असून तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलेला नाही. राज्यातील सर्व फीडर्सवर स्मार्ट मीटर बसवण्याचं काम पूर्ण झालं असून वीज वापराच्या आकडेवारीत आता कोणत्याही प्रकारचा अंदाजाधारित हस्तक्षेप राहिलेला नाही. महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दर अनेक राज्यांच्या तुलनेत कमी आहेत. 2025-26 मध्ये महाराष्ट्रातील दर प्रति युनिट 8.19 रुपये असून ते तमिळनाडू, तेलंगणा आणि मध्य प्रदेशपेक्षा कमी आहेत. बहुवर्षीय दरनिश्चिती अंतर्गत 2029-30 पर्यंतचे दर निश्चित करण्यात आले असून त्या कालावधीत महाराष्ट्रातील वीज दर देशातील सर्वात स्पर्धात्मक राहतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच सामान्य वीज ग्राहकांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा हेच शासनाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषीपंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षाअखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सदाभाऊ खोत यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते. 3 वर्षात 10 शेतकऱ्यांनी सौर पंप बसवल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारशींची अंमलबजावणी करेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. नाशिक येथील TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याबाबत विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक आणि मानसिक शोषणाच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून या प्रकरणात आता

0: पर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित महिलेच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई न करणाऱ्या व्यवस्थापकाचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेवर लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहेत. या संपूर्ण चौकशीत TCS कंपनीने पूर्ण सहकार्य केलं असून या कंपनीचा या घटनेत कोणताही सहभाग आढळलेला नाही. राज्य शासन सुचवेल त्या सर्व उपाययोजना राबवण्याची तयारी कंपनीनं दर्शवली आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. एका घटनेच्या आधारे TCS सारख्या देशातील अग्रगण्य भारतीय IT कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य ठरणार नाही. IT क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात आणि रोजगार निर्मितीत कंपनीचं मोठं योगदान आहे हेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केलं. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. मंत्री शेलार यांनी केलेल्या निवेदनात म्हटलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशांतर्गत जे संघर्ष झाले, ज्या चळवळी झाल्या, त्यामध्ये सर्वात अभूतपूर्व असा लढा म्हणता येईल तो म्हणजे एकसंघ मराठी भाषक राज्याच्या निर्मितीसाठी झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. महाराष्ट्रातील सर्व पक्षीय दिग्गज नेते, साहित्यिक, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता, कामगार या चळवळीमध्ये प्रत्यक्ष उतरले होते. त्यांच्या भक्कम आणि सक्रिय सहभागामुळे या चळवळीला प्रचंड धार आली. या चळवळीमध्ये 106 जणांनी हौतात्म्य पत्करलं, असंख्य जायबंदी झाले, सारी मराठी भूमी हेलावून गेली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही देशातील एक ऐतिहासिक घटना म्हणून नोंदवली गेली. या चळवळीमुळे तत्कालीन केंद्र सरकारला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करणं भाग पडलं. आज वयाची 60 पार केलेल्या पिढीला हा इतिहास ज्ञात असला तरीही भावी पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचणं आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीशी निगडीत असलेल्या या साऱ्या चळवळीचा इतिहास देशाला ज्ञात झाला पाहिजे या हेतूने सांस्कृतिक कार्य विभागाने ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीच्या महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारने आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही. तसंच उद्यान परिसरात विद्यापीठ किंवा एकात्मिक गृहसंकुल उभारण्याचा विचार नाही असं वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. उद्यानाचं नामांतर करण्याचे तसंच विद्यापीठ आणि इतर सुविधा उभारण्याची निवेदनं सरकारला प्राप्त झालेली आहेत, परंतु वन कायदे आणि इतर नियमांचा विचार करता कायदेशीररित्या ते शक्य नसल्यानं अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव स्वीकारणं शक्य नसल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं.
1: श्रोते हो, आताच आपण विधिमंडळाचं समालोचन ऐकलं.
2: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
2: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
2: पण मग अशा वेळी करायचं काय?
5: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
2: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
6: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती, तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
7: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.

0: शुद्ध हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
5: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:30 शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ 6 शके 1948 अर्थात 24 जून 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत खरीप पिकाचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक भरत कुशारे यांच्याशी सुवर्णा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या हॅलो शंका समाधान कार्यक्रमात मी सुवर्णा कुलकर्णी आपल्याला स्वागत करते. आज आपण खरीप पिकांचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी बोलणार आहोत. या हंगामात आपण विविध पिकं घेत असतो. या पिकांचं जे अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे आणि इतरही व्यवस्थापन आपण कसं करायला हवं याविषयीच आज आपण बोलणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी आणि येणाऱ्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक भरत कुशारे सरांना. कुशारे सर हे कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल डहाणू जिल्हा पालघर इथे कृषी विद्यावेत्ता म्हणून कार्यरत आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, कोकणामध्ये प्रामुख्यानं खरीप हंगामात कोणकोणती पिकं घेतली जातात काय सांगाल?
2: कोकणात प्रामुख्याने भात हे प्रमुख पीक आहे, त्यानंतर नागली वरई आणि इतर जर कडधान्यामधील जर म्हणाल तर तूर मूग उडीद आणि काही प्रमाणामध्ये काही ठिकाणी जे आहेत तर ते भुईमुंग थोड्या प्रमाणात घेतल्या जातो आणि रताळी थोडीफार घेतली जातात.
1: अच्छा.
2: सुरण वगैरे हे जे आहेत हे आंतरपीक म्हणून ही घेतली जातात. मुख्य म्हणजे आपलं भात,
1: भात हो.
2: त्यानंतर नागली वरे तेलबियांमध्ये भुईमुंग किंवा थोड्याफार प्रमाणात खुरासणी.
1: अच्छा. सर कार्यक्रमात पहिला फोन आलाय तो आपण घेऊया.
2: हो.
1: नमस्कार, हॅलो शंका समाधान.
3: मी सदाशिव गोपाळ राऊत जव्हार जिल्हा पालघर. तर मला भाताविषयी प्रश्न विचारायचा होता.
2: हा बोला बोला ना.
3: भात पीक लावल्यानंतर खत कोणतं द्यावं?
2: बरं.
3: आणि तणनाशकासाठी काही उपाययोजना करता येईल का?
2: तर भात हे पीक जे आहे ना आपलं ते आपण 3 ते 4 पद्धतीने लागवड करतो. त्याच्यामध्ये मुख्य जी आपली लागवड आहे रोपवाटिका तयार करून आपण चिखलणी केलेल्या शेतामध्ये आवणी करतो ती एक पद्धत. आणि त्याच्यानंतर जी आहे तर त्या 4 सूत्री आहेत, मग SRT आहेत, टोकन आहेत किंवा ड्रम सीडरनी आहेत. तर आपली जी पारंपरिक जी पद्धत आहे तर त्याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन करत असताना प्रथम आपल्याला रोपवाटिकेमध्ये खताचं व्यवस्थापन करावं लागतं. त्यासाठी साधारण आपल्याला 2.5 एकर जर क्षेत्र असेल आपलं भाताचं तर त्यासाठी 10 ते 12 गुंठ्यावरती रोपवाटिका लागते. आणि त्या रोपवाटिकेसाठी किमान आपल्याला 1 टन शेणखत जे तर ते शेतामध्ये मिक्स केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये गारेवापे करून बियाण्याची पेरणी केली पाहिजे. बियाणं पेरल्यानंतर 1 किलो युरिया आणि 3 किलो सिंगल सुपरफॉस्फेट प्रति गुंठे क्षेत्रामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. त्यानंतर रोप 15 दिवस असं झाल्यानंतर परत आपण दुसरा जो हप्ता जो आहे युरियाचा 1 किलो युरिया तो आपल्याला द्यायचा आहे. आणि त्यानंतर रोप तयार झालं 21 ते 22 दिवसांचं कमनंतर आपण चिखलणी केलेल्या शेतामध्ये जे आपण केलेलं आहे त्या शेतामध्ये सुद्धा पहिली चिखलणी करण्याच्या अगोदर 7.5 टन शेणखत जे 2.5 एकर शेतासाठी ते मिक्स करायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण पुढची जे पहिली चिखलणी असेल दुसरी चिखलणी असेल ती केल्यानंतर ज्यावेळेस आपण लागवड करत असतो भात पिकाची तर त्यावेळेस आपल्याला जी रासायनिक खताची शिफारस मात्रा जी आहे ते 100 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश याची आवश्यकता असते. परंतु हे एकाच वेळेस प्रति हेक्टरचा जर हिशोब जर केला तर सुरुवातीला आपल्याला त्याच्यामधील पूर्ण स्फुरद आणि पालाश जो आहे आणि 40% नत्र हा आपल्याला लागवडीच्या वेळेस द्यायचा असतो. तो शक्यतो द्यायचा म्हटला तर युरियाच्या मार्फत जर 87 किलो युरिया 313 किलो सिंगल सुपरफॉस्फेट 84 किलो मिरेटो पोटॅश या मार्फत द्यावा लागेल. त्यानंतर जेव्हा पीक 1 महिन्याचं होतं म्हणजे फोटे फुटण्याच्या वेळेस त्यावेळेस नत्र खताचा दुसरा हप्ता जो आहे तो 87 किलो युरिया मार्फत आपल्याला द्यावा लागेल. आणि त्यानंतर जेव्हा पीक फुलारत असतं त्यावेळेस उरलेला 20% नत्राचा हप्ता 43 किलो युरिया आपल्याला तो द्यावा लागेल. परंतु बहुसंख्य शेतकऱ्यांना हा हेक्टरचा हिशोब समजत नाही. तर आपण एकरी जरी आपण बघितलं तर एकरी साधारण 1 एकरला खताची जी गरज आहे ती 40 किलो नत्र 20 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाशची असते. याच्यानुसार जर सांगायचं जर म्हटलं आणि आपल्याकडे जर युरिया सिंगल सुपरफॉस्फेट आणि मिरेटो पोटॅश हे पर्याय उपलब्ध असतील तर 35 किलो युरिया 125 किलो सिंगल सुपरफॉस्फेट आणि 34 किलो मिरेटो पोटॅश हे लागवडीच्या वेळेस आपल्याला द्यावं लागेल. त्यानंतर 1 महिन्याचा पीक झाल्यानंतर 35 किलो युरिया आपल्याला द्यावं लागेल. आणि जेव्हा पीक फुलारत येईल त्यावेळेस 17 किलो युरिया आपल्याला द्यावं लागेल. समजा हे सुट्टे खताशी उपलब्ध नाहीये आणि मिश्र खत उपलब्ध आहे 15-15 हे असं उपलब्ध असेल तर ते आपल्याला म्हणजे सुपला जर उपलब्ध असेल तर तो केवळ मग 133 किलो सुपला लागवडीच्या वेळेस द्यावा लागेल. त्यानंतर एक महिन्यांनी 26 किलो युरिया, त्यानंतर पीक फ्लोरत असताना 17 किलो युरिया द्यावा लागेल. आणि समजा तुमची 4 सुत्री लागवड जर असेल केलेली म्हणजे ज्याच्यामध्ये आपण भाताच्या तुसाशी राख वापरतो याच्यामध्ये दुसरा भाताचा पेंडा जो आहे तो प्रति गुंठे 20 किलो वापरला पाहिजे आणि त्यानंतर गिरीपुष्पाचा पाला जो आहे तर तो 2 ते 4 झाडांचा पाला प्रति गुंठ्याला आपल्याला तो टाकावा लागतो. आणि हे झाल्यानंतर मग ज्यावेळेस आपण विशिष्ट अंतरावरती आपण ती लागवड करतो तर जो चौकोन बनतो लागवड केल्यानंतर त्या प्रत्येक चौकोनामध्ये आपल्याला युरिया ब्रिकेट्स जे आहेत त्याचा वापर करावा लागतो. ही युरिया ब्रिकेट्स जे आहेत एका गुंठ्यासाठी 625 लागतात. एका ब्रिकेटचं वजन साधारण 2.7 ग्रॅम असतं आणि याद्वारे आपण त्याचं खत व्यवस्थापन जे ते 4 सुत्रीमध्ये आपण करू शकतो. परंतु जर यासाठी पद्धत असेल म्हणजे सगुणा भात तंत्रज्ञान असेल किंवा एखाद्याने टोकन पद्धत वापरत असेल किंवा ड्रम सीडरनी म्हणजे पेरभात केलेला असेल तर त्या वेळेस आपल्याला अशी काळजी घ्यावी लागती की जे काही आपण वापे केलेले किंवा आपण टोकन करणार आहोत तर ती टोकन करण्याच्या वेळेस आपल्याला मिक्स खत असेल सुपला असेल तर 133 किलो सुपला पेरणीच्या वेळेस आपल्याला तो द्यावा लागतो. त्यानंतर पीक साधारण 1 महिन्याचं होईल किंवा फुटे फुटण्याची अवस्था असेल तेव्हा 26 किलो युरिया आपल्याला द्यावा लागेल आणि पीक फुलरत असताना आपल्याला तो 18 किलो युरिया आपल्याला त्यावेळेस द्यावा लागतो. आणि हे टोकन असेल ड्रम सीडरनी असेल किंवा सगुणा भात तंत्रज्ञान असेल याच्यामध्ये आपल्याला फेरस सल्फेट किंवा फेरस आणि झिंक याची कमतरता त्या पिकामध्ये जाणवते तर ती जाणू नये याच्यासाठी आपल्याला 4 किलो फेरस सल्फेट आणि 4 किलो झिंक सल्फेट याची सुद्धा मात्रा आपल्याला लागवडीच्या वेळेस आपल्याला ती किंवा लागवडीनंतर 8 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला ती द्यावी लागते. आणि ही दिलेली नसेल तर मग किमान आपल्याला फवारणी तरी त्याची जी आहे फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेटची आपल्याला करणं आवश्यक आहे.
3: आणि नागलीवर सर काय करता येईल का?
2: नागलीचं जे आहे आपण जर याचा विचार केला खत व्यवस्थापनाचा तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रोपवाटिका जी आपण तयार करतो तर रोपवाटिकेमध्ये आपल्याला शेणखत आपण टाकणं गरजेचं आहे आणि शक्यतो गादी वापरावरती आपण रोप तयार करावी आणि त्यामध्ये आपल्याला 1 किलो युरिया हा पेरणीच्या वेळेस आपल्याला द्यायचा आहे प्रति गुंठा आणि त्याच्यानंतर परत 15 दिवसांचा रोप होईल त्यावेळेस परत एक युरियाचा जो 1 किलो युरिया जो आहे तो आपल्याला त्यामध्ये द्यायचा आहे. आणि जेव्हा रोप तयार होईल साधारण 25 दिवसांचं होईल त्यावेळेस आपण शेतामध्ये लागवड करतो. बहुसंख्य वर्कर्स जमिनी असतात आपल्या या नागली लागवडीच्या तर मग तिथे किमान एका एकरला 2 टन शेणखत वापरावं. पण शेतकरी शेणखत जर वापरत जर नसेल तर किमान त्यांनी त्या शेतामध्ये अगोदर एक हिरोळीचं पीक म्हणून मूग असेल किंवा उडीद असेल हे 25-30 दिवस त्याच्यामध्ये घ्यावं. आणि जेव्हा आपण हलक्या नांगराने किंवा आपण त्याला लाकडी नांगर म्हणतो त्यांनी पहिली आपण ज्यावेळेस नांगरणी करतो तर त्यावेळेस ते टाकून द्यावं आणि ते 25-25 दिवसांचं झालं त्या शेतामध्ये गाडावं आणि त्याच्यामध्ये आपल्याला या नागली पिकाची जी रोपं जी ती लागवड करता येईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त रासायनिक खतांचा जर आपण विचार केला तर एका एकरला 32 किलो नत्र 16 किलो स्फुरद आणि 16 किलो पालास एवढी नांगली पिकाची आवश्यकता असते. आता ह्या ज्या शिफारस मात्रा ज्या आहेत ह्या शक्यतो आपण माती परीक्षण करून आपण ह्या दिल्या गेल्या पाहिजेत. परंतु हा जर माती परीक्षण केले नसेल तर आपण ह्याद्वारे असं देऊ शकतो. जर सुट्ट खत उपलब्ध असेल म्हणजे युरिया असेल सिंगल सुपर फॉस्फेट असेल आणि मिनेटो पोटॅश तर त्याच्यामध्ये 35 किलो युरिया 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 27 किलो मिनेटो पोटॅश या माध्यम आपल्याला ही जी मात्रा जी आहे ती आपल्याला लागवडीच्या वेळेस द्यायची आणि त्यानंतर 1 महिन्याचं पीक झाल्यानंतर परत आपण त्याच्यामध्ये 35 किलो युरिया हा आपल्याला द्यायचा आहे तर आपल्याला नागरी पीक जे आहे ते व्यवस्थित आपल्याला त्याचं उत्पादन जे आहे ते घेता येईल.
3: जीवामृताचा फायदा होईल ना?
2: हो जीवामृत हे आपण नैसर्गिक शेतीमध्ये आपण वापरतो. मी ज्या मात्रा सांगतोय ह्या फक्त शेणखत कंपोस्ट खत आणि रासायनिक खतांचं यांचं व्यवस्थापन. आणि जीवामृत जर वापरलं तर आपल्याला ह्या मात्रा काही कमी पण करता येतील. जीवामृत जर समजा आपल्याला वापरायचं असेल तर आपलं भात शेतीमध्ये किमान 4 वेळेस आपल्याला वापरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नागली पिकामध्ये सुद्धा किमान 4 वेळेस लागवडीच्या नंतर 8 ते 10 दिवसांनी त्यानंतर प्रत्येक 10-10 दिवसाला अशा किंवा 15 दिवसाच्या गॅपनी आपल्याला किमान 4 वेळेस ते जीवामृत याच्यामध्ये एका एकरला 200 लिटर जे जीवामृत जे ते वापरणं आपल्याला याच्यामध्ये गरजेचं आहे.
3: धन्यवाद सर.
1: धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल. आता सर भात पिकामध्ये जेव्हा आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असतो तर ते कसं करायला हवं?
2: आता भात पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये मी आता सांगितलं की आपण शेणखत किंवा कंपोस्ट खत याचा वापर आपण करणं गरजेचं आहे आणि शक्यतो ते 7.5 ते 8 टन आपल्याला हेक्टरी वापरावं लागतं. त्यानंतर देशी पारस मात्रा जी सांगितलेली आहे 100 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश हे आपल्याला त्यामध्ये देणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण भात पिकामध्ये काही जैविक खत सुद्धा वापरू शकतो. उदाहरणार्थ ऍझोस्पिरिलम जे आहे तर त्याचा वापर जर आपल्याला करायचा जर म्हटला तर 2 किलो ऍझोस्पिरिलम 25 किलो शेणखत अधिक 25 किलो माती याच्यामध्ये मिक्स करून आपण त्या लागवड केलेल्या शेतामध्ये आपण सुरुवातीला टाकू शकतो. किंवा रोप लागवडीच्या अगोदर आपण 1 किलो ऍझोस्पिरिलम 30 ते 40 लिटर पाण्यात आपण हे घेऊन रोप जी आहेत भाताची ती त्यात बुडवून नंतर ती आपण त्याचं आवणी जी आहे ती करू शकतो. त्याने सुद्धा जैविक खताने येईल. किंवा काही प्रमाणामध्ये आपण आजोला हे सुद्धा हिरवळ शेवाळापैकीच एक असलेलं एक शेवाळ आहे त्याचा वापर आपण खत म्हणून भात पिकामध्ये आपण तो करू शकतो. हा सुरुवातीला फक्त आपल्याला भात लागवड केल्यानंतर त्यात आपल्याला ते शेवाळ जे आहे किंवा आजोला जो आहे तो टाकावा लागतो. तो 8 ते 10 दिवस वाढू द्यायचा. तो वाढल्यानंतर मग आपण तो त्या शेतामध्ये गाळून द्यायचा म्हणजे 2 ओळींमध्ये जे अंतर असेल त्याच्यामध्ये कोळपाच्या साहाय्याने तो गाळायचा आहे. फक्त लागवड ही ओळीत केलेली असावी आणि ज्यावेळेस टाकू त्यावेळेस ते पाणी वाहून जायला नको शेताच्या बाहेर. तर म्हणजे हे रासायनिक खतांची काही मात्रा आपण हे जैविक खत असतील आजोला असेल यांनी सुद्धा आपण ते कमी करू शकतो. आणि काही हिरवळीची खत जे आहेत म्हणजे गिरीपुष्प जर 5 टन हेक्टर आपण जर टाकलं तर ती नत्र खताची मात्रा सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी कमी करता येते.
1: नमस्कार. हॅलो शंका समानान.
4: माझं नाव पांडुरंग जयराम चौधरी राहणार पाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर इथून मी एक शेतकरी बोलतोय.
1: हो बोला बोला.
4: खरीप हंगामासाठी जे व्यवस्थापन आहे का ते व्यवस्थापन यासाठी कुठकुठले परीक्षण करावं लागेल म्हणजे भुईमुग पीक आहे.
2: भुईमुग पीक बरोबर. तर भुईमुग हे जे पीक आहे आपल्या जिल्ह्यामध्ये खरीपात थोडं कमी प्रमाणात घेतलं जातं. वर्कर जमिनी असेल तिथे किंवा आपली ही जी रोपवाटिका केलेली असते भाताची किंवा नागलीची तिथं थोडंफार प्रमाणात घेतलं जातं आणि काही प्रमाणामध्ये उन्हाळ्यात आपण काही शेतकरी घेत असतात. तर भुईमुग पिकाची खतांची गरज जर बघितली आपण तर किमान त्याला एकरी 3 टन इतकं शेणखत आपण किंवा कंपोस्ट खत असेल ते दिलं गेलं पाहिजेत. आणि जर रासायनिक खतांचा जर विचार जर केला याच्या व्यतिरिक्त तर 10 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरद याची किमान त्याची गरज असते. तर ती गरज जी आहे 22 किलो युरिया आणि 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट यामार्फत द्यावी जेणेकरून सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये गंधक आणि कॅल्शियमचं पण प्रमाण त्यामध्ये असतं ते पण त्या पिकाला उपलब्ध होतं. जेणेकरून भुईमुग पिकामध्ये ज्या शेंगा ज्या आहेत त्या भरण्यासाठी कॅल्शियम लागतं आणि त्या दाण्यांमध्ये तेलाचं प्रमाण वाढण्यासाठी सल्फरची आवश्यकता असते तर ती यातनं पूर्ण होते. आता याच्या व्यतिरिक्त जे आहे खास कॅल्शियम आणि सल्फर जर एखाद्या मातीमध्ये कमीच असेल तर आपल्याला जिप्सम हे सुद्धा आपल्याला त्यामध्ये देणं गरजेचं आहे. तर एकरी 80 किलो जिप्सम पेरणीच्या वेळेस आणि नंतर ज्यावेळेस फुलं येऊन आऱ्या सुटतात तर त्यावेळेस उरलेला 80 किलो जिप्सम आपल्याला त्यामध्ये देणं गरजेचं आहे. आणि एवढं करून सुद्धा जर त्याची गरज जर कमी काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भासू शकते विशेषतः लोह असेल जास्त असेल तर याच्यासाठी आपण फवारणीद्वारे सुद्धा हे देऊ शकतो. 2.5 किलो साधारण एका एकरला 1 किलो फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट सुद्धा 1 किलो हे आपण घेऊन एक एकरसाठी याची फवारणी आपण करू शकतो. याच्यामध्ये की जर आपण व्यवस्था ड्रीपद्वारे जर द्यायचं जर म्हटलं त्यासाठी आपल्याला चिलेटेड फॉर्म म्हणून द्यावा लागेल. मग याच्यापेक्षा आपण ज्यावेळेस आपण वाफा तयार करतो तर त्याच वेळेस आपल्याला 8 किलो झिंक सल्फेट आणि 8 किलो फेरस सल्फेट हे आपण टोकून करतो याची वाफ्यावरती किंवा शेतामध्ये भुईमुग पिकाची तर त्यावेळेस आपण जमिनीत जर दिलं तर बरं पडेल. आणि जर ड्रीपमधनं द्यायचं जर असेल तर आपल्याला चिलेटेड फॉर्म मधलं जे आहेत म्हणजे जे पाण्यामध्ये विरघळतात फेरस असेल किंवा जास्त असेल ते घ्यावं लागेल. त्याचं प्रमाण कमी असतं देण्याचं. 1 किलो पुष्कळ झालं एका एकर साठी.
1: धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल. सर आता सूर्यफूल हे सुद्धा एक खरीपातलं प्रमुख तेलबिया पीक म्हणू आपण तर त्याच्यासाठी कसं अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं.
2: सूर्यफूल जर म्हटलं तर तिन्ही हंगामात येणारं पीक आहे. हे खरीप रब्बी आणि उन्हाळी ह्या तिन्ही हंगामात येतं. तर ह्या तिन्ही हंगामांमध्ये ह्या पिकाचं वैशिष्ट्य असेल फक्त आपल्याकडे कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस ज्यावेळेस असतो तर तो कालावधी वगळून जर आपण त्याची लागवड जर केली आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन आपल्याकडे असावी तर ती सोयीस्कर जाते. तर त्याच्यासाठी जर व्यवस्थापन जर म्हणाल तर आपल्याला 3 टन शेणखत प्रति एकरी आपल्याला देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपली जिरायत आहे जमीन म्हणजे थोडकी हलकी जमीन आहेत का मध्यम आहेत याच्यानुसार त्याचं खताचं व्यवस्थापन रासायनिक जे आहेत ते करायला हवं. तर 20 किलो नत्र आणि 10 किलो स्फुरद 10 किलो पाला असे जिरत किंवा हलक्या जमिनीमध्ये आपण ते जे ते देऊ शकतो. तर त्यापैकी 50% नत्र पूर्ण स्फुरद आणि पाला असं आपल्याला हा पेरणी वेळेस द्यायचा आहे. आणि नंतर जे आहेत 1 महिन्यानंतर उरलेली नत्राची मात्रा आपल्याला याच्यामधनं द्यायची. आणि याचा सुद्धा सूर्यफुलाला सुद्धा कॅल्शियमची गरज भासते. बी जे आहेत त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढण्यासाठी सल्फरची आवश्यकता असते. म्हणून आपण जे खत देऊ आता अमोनियम सल्फेट तर समजा उपलब्ध होत नसेल तर किमान सिंगल सुपर फॉस्फेट याच्या मार्फत तरी आपण स्फुरदाची गरज त्याच्यामध्ये भागावावी जेणेकरून त्याची गंधक आणि कॅल्शियमची गरज जी आहे ती पूर्ण होईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण जर कॅल्शियम जास्तच कमी असेल तर म्हणजे एकरी जे आहेत 8 किलो आपल्याला ते आपण त्यामध्ये देऊ शकतो. विशेषतः याच्यात अजून एक काळजी घेणं गरजेचं आहे. जर फुलोरा ज्यावेळेस अवस्था असते त्यावेळेस आपण 0.2% बोरांची सुद्धा फवारणी आपण करू शकतो त्याच्यामध्ये. आणि थोडस परागीभवन होण्यासाठी मधमाशा परिसरात जर कमी असतील तर ज्यावेळेस फुल फुलतं त्यावेळेस आपण सकाळच्या वेळेस 8 ते 11 यावेळेस आपण हाताला मलमली कापड बांधून किंवा सुती कापड बांधून त्याच्यावर हात फिरवू शकतो. 1-1.5 अशा 1-2 वेळेस आपण जर केलं तरी त्याची परागीभवनाची संख्या वाढून पूर्ण फुल जे ते भरण्यामध्ये आपल्याला मदत
5: होते. बरोबर. आता सर हे सगळी पिकं आपण बघितली भात नागली वरी किंवा भुईमुग सूर्यफूल या पिकांमधलं अन्नद्रव्य व्यवस्थापनाची माहिती घेतली पण इतर सुद्धा अजून काही पिकं जर असतील तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल.
2: याच्या व्यतिरिक्त काही तूर जे आहेत कडधान्यामध्ये हे पण एक पीक आहे.
5: नमस्कार. हॅलो शंका समाधान. हा बोला.
6: करावं खताचं व्यवस्थापन.
5: अच्छा. कोणत्या पिकासाठी?
2: नाचणी पिकासाठी. बरं बरं. तुम्हाला जर सेंद्रिय मध्ये करायचं असेल ना नाचणी पिकासाठी तर तुम्ही एक तर पहिलं तुमच्याकडे शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल तर ते एका एकरला आपण 2 टन शेणखत आपण याच्यामध्ये वापरलं पाहिजे. हलक्या नांगराने तुम्ही नांगरणी करता तर त्याच्या व्यवस्थित टाकल्या गेलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त पाऊस पहिला एक पडल्यानंतर आपण ही नांगरणी करतो पहिली तर त्याच वेळेस आपण त्याच्यामध्ये जर उडीद किंवा मूग हा जर दाट पेरला आणि तो जर 20 ते 25 दिवस वाढू दिला आणि त्यानंतर जसं नांगलीचं रोप तयार होईल जेव्हा आपल्याला लागवड करायची 3 ते 4 दिवस अगोदर त्या शेतामध्ये पण हे वाढवलेलं आहे मूग किंवा उडीद तो त्या शेतामध्ये गाळून घ्यायचं. ते हिरवळीचं खत त्याच्यामध्ये तयार होतं आणि ते झाल्यानंतर मग आपण नागली पिकाची त्याच्यामध्ये लागवड जी ती करू शकतो. ही लागवड केल्यानंतर तुम्हाला आता सेंद्रिय मधूनच मी सांगतो त्याच्यामध्ये आपण जीवामृत हे जे आहेत हे त्याच्यामध्ये देऊ शकतो. तर जीवामृतामध्ये आपण 10 किलो शेण 5-1 लिटर गोमूत्र त्यानंतर कडधान्याचं पीठ 2 किलो तर हे जीवामृत जे आहेत ते आपण हे तयार केल्यानंतर एका एकरला आपल्याला 2 लिटर एवढं हे तयार होतं. आता हे जे सांगितलं सर्व मी हे 5 ते 7 दिवस रोज सकाळ संध्याकाळ आपण एका ड्रम मध्ये घेतल्यानंतर पाण्याने भरून घ्यायचं तो ड्रम रोज सकाळ संध्याकाळ ते हलवायचं सावलीमध्ये ठेवला पाहिजे हा ड्रम. आणि हे तयार झाल्यानंतर 1 एकर शेतासाठी हे जीवामृत हे पुरेसं होतं. तर नागली पिकामध्ये किमान हे 3 ते 4 वेळेस जर आपण वापरलं तर तुम्हाला अपेक्षित उत्पादन जे ते त्यामधून मिळू शकतं. पण त्याच्या अगोदर तुम्हाला जे शेणखत सांगितलं ते आधी की तुम्हाला मी जे हिरवळीचं खत म्हणून मूग किंवा उडीद सांगितला तो तुम्ही केला पाहिजे आणि त्यानंतर हे आपल्याला जीवामृत त्यामध्ये वापरायचे. असं जर केलं तर आपली पूर्ण खतांची गरज जी आहे अन्नद्रव्यांची त्याची भागल्या जाते आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन पण मिळतं आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरती कीड आणि रोगांचं प्रमाण पण याद्वारे कमी राहील का तर त्याची प्रतिकार क्षमता वाढलेली असेल त्या पिकाची.
5: धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल.
2: इतर पिकांमध्ये जर म्हटला आपल्याकडे काही प्रमाणामध्ये थोडीफार शेतकरी जे रताळीची सुद्धा लागवड करतात किंवा आंतरपीक म्हणून सुरण असतं तर रताळी जर म्हणाल तर ती साधारण वेली जे आहेत 1.5 फूट अशा त्याचे तुकडे जे आहेत ते लावून लागवड जी काही प्रमाणात केली जाते तर त्यासाठी सुद्धा आपल्याला शेणखत किंवा कंपोस्ट त्याचा जास्त वापर करणं गरजेचं आहे. एकरी किमान 3 ते 4 टन आपल्याला ते वापरलं गेलं पाहिजे शेणखत किंवा कंपोस्ट खत. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग अन्नद्रव्यांची गरज जर म्हटली एकरी आपल्याला 30 किलो नत्र 20 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश याची आवश्यकता असते. तर ती देताना आपण लागवडीच्या वेळेस 33 किलो युरिया 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश याद्वारे द्यावी. नंतर 1 महिन्यांचा पीक झाल्यानंतर उरलेली परत 33 किलो युरिया त्यासाठी आपण तो द्यावा जेणेकरून त्याची पूर्ण गरज ही भागल्या जाईल. आणि दुसरं एक पीक आहे सुरण, म्हणजे ही रताळी म्हणा किंवा सुरण म्हणा हे जमिनीच्या आतली पीक आहे. सुरण सुद्धा हे मे महिन्यात जर पाणी असेल तर तेव्हा लागवड केली जाते, नसेल तर जून मध्ये. आता आपण जे सांगतोय, जरी आता आपण सांगतोय किमान ही जी आपण खतांचं व्यवस्थापन जे सांगितलेलं आहे ते त्याला किमान त्यांना वेळ मिळावा आणि एक महिन्यामध्ये त्यांच्याचं नियोजन करून त्यांना ते मे पर्यंत उपलब्ध करून ठेवता येतील आणि त्यांना ते वापरता येतील. आता सुरणासाठी सुद्धा त्याची लागवड जी आहे ती गादी वापरावरती केलेली आहे किंवा कशी केलेली आहे त्यानुसार त्याची खतांची गरज असते. आपल्याकडे हेक्टर मध्ये कोणी असं लागवड तर करत नाही, पण हेक्टरी 80 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 80 किलो पालाशाची आवश्यकता असते. तर एका एकराचा जर हिशोब जर बघितला तर 32 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 32 किलो पालास देणं गरजेचं आहे. याच्यामध्ये स्फुरद हा सुरुवातीला आपण द्यायचा आहे आणि नत्र आणि पालास हा तीनदा विभागून द्यायचा आहे आपल्याला त्याच्या पूर्ण, कारण की 7 ते 8 महिन्याचं हे पीक आहे. तर याच्यामध्ये आपण 24 किलो युरिया, 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 18 किलो मिरेट ऑफ पोटॅश हा आपण लागवडीच्या वेळेस द्यायचा आहे. त्यानंतर साधारण 1.5 महिन्यांनी 24 किलो युरिया आणि 18 किलो मिरेट ऑफ पोटॅश द्यायचं आहे. जेव्हा पीक 3 ते 3.5 महिन्यांचं होईल त्यावेळेस परत आपण 24 किलो युरिया आणि 18 किलो मिरेट ऑफ पोटॅश द्यायचं आहे. अशी याच्याद्वारे व्यवस्थापन जर केलं तर ते आपल्याला योग्य राहील.
5: बरोबर. नमस्कार. हॅलो शंका समानान.
7: हा नमस्कार.
5: हा बोला.
7: मी अनिल भोलेश्वर पाटील कॉलोनी तालुका डहाणू जिल्हा पालघर वरून बोलतोय.
5: हो बोला बोला.
7: आम्ही खरीप मध्ये भाताची लागवड करतो.
5: हा
7: म्हणजे मी तर ऑर्गॅनिक मध्येच जास्त हे करतोय. केमिकल यंदा पण भात शेती होती तर लागवड केल्यावर आपण एक गोमूत्र गाईचं शेण ह्याचाच वापर करतोय.
2: सेंद्रिय पद्धतीने भात लागवडीसाठी तुम्हाला माहिती हवी असंच ना? बर. भात पिकासाठी सेंद्रिय पद्धतीने जर म्हणाल तर किमान तुमच्याकडे जर पशुधन असेल म्हणजे गाई बैल हे असेल तर त्याचं शेणखत आणि शेतामधून जे काही कचरा वगैरे उरतो पालापाचोळा किंवा पिकांचे अवशेष त्याच्यापासून कंपोस्ट खत तयार करून ते आपल्याला वापरता येईल. हे किमान कमीत कमी आपल्याला 3 ते 4 टन जर आपण वापरलं तर ते योग्य राहील. दुसरी गोष्ट, ज्या शेतात आपल्याला भात लागवड करायची त्या शेतामध्ये जर पाणी जास्त साचत नसेल तर सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये हिरवळीची पिकं जी आहेत मग ताग असेल धेंचा असेल हे आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. तर त्याद्वारे जवळजवळ तुमची 80% ताग जर घेतला, ताग सुरुवातीला आपण तो तसा 45 दिवस ठेवता आला पाहिजेत, परंतु आपलं जर रोप जर 1 महिन्याच्या आत तयार समजा 10 जूनला आपण ताग पेरला, लागवड जी ते 5 जुलैला होणार असेल तर तोपर्यंत जेवढं ताग तयार होईल शेतामध्ये तो त्याच शेतामध्ये गाळून जर टाकला आपण तर किमान त्याची 50% नत्र स्फुरद आणि पालाची गरज पूर्ण होईल. त्यानंतर आपण भात जे आहे ते त्याच्यामध्ये लागवड करायची. ती भात लागवड केल्यानंतर मग पुढचं जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काही आजोला जे आहेत, आजोला सुद्धा जर होळीत लागवड जर केलेली असेल तर आजोलाद्वारे सुद्धा आपल्याला 20 ते 40% नत्र खताची गरज त्याच्यामधनं पूर्ण होते. त्यानंतर जीवामृत, आता तुम्ही माहित असाल जीवामृत जे आहे त्याचा वापर करायचा. तर जीवामृताचा वापर करताना लागवड केल्यानंतर 10 दिवसांनी पहिल्यांदा वापरायचं, त्यानंतर दर 15 दिवसाला आपण वापरायचं, असं किमान 4 वेळेस एकाच शेतामध्ये वापरलं गेलं पाहिजे. ते वापरताना धोधो पाऊस पडत नसावा किंवा वापरल्यानंतर लगेच पाऊस येईल अशी अवस्था नसेल त्यावेळेस आपण ते वापरायचं. असं जर केलं तर सेंद्रिय शेतीमधनं तुमची त्या पिकाची गरज भागून तर तुम्ही अपेक्षित उत्पादन पण मिळू शकता आणि त्याची प्रत सुद्धा खूप चांगली राहील. म्हणजे चांगली गोष्ट की तुम्ही केवळ सेंद्रियाचा वापर करतात परंतु ते परिपूर्ण वापरा असं मला सांगायचं तुम्हाला फक्त.
7: बरोबर. आणि आपण भात शेतीनंतर आता आपण हरभरा घेतलेला, हरभरा आता निघतोय आपला, त्याच्यानंतर आपण आता मूग पण पेरतोय, त्याचा पण बेनिफिट भात शेतीसाठी होतोय ना?
2: हो. उन्हाळी मूग जर घेतला तुम्ही तर त्या मुगाच्या मुळांच्या याच्यावरती त्याच्या गाठी असतात, उपटून जर बघितलं तर नत्रस्थिर करणारे जीवाणू असतात राजूबी, ते पण त्या पिकाला पण उपलब्ध करून द्यायचं आणि पुढच्या पिकाला पण त्याचा फायदा होतो. दुसरी गोष्ट, त्या मुगाचा जो पाला पडतो तो शेतामध्ये पडल्यानंतर ते हिरवळीचं खत म्हणून तयार होतं आणि त्यांनी त्या जमिनीची जो पोत जो आहे तो सुधारतो, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि नत्र आणि इतर खतांची उपलब्धता त्यामुळे वाढते, सेंद्रिय कर्ब वाढतो, मातीची जडणघडण बदलते आणि ती उपयोगी म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पुढच्या पिकाला फायदेशीर होते.
5: धन्यवाद पाटील आपल्या सहभागाबद्दल. सर, एकंदरीतच या सगळ्या खरीपामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांचं अन्नद्रव्य व्यवस्थापन अतिशय चांगल्या पद्धतीने जर केलं, नियोजन चांगलं केलं तर नक्कीच या सगळ्या पिकांमधनं उत्पादन शेतकऱ्यांना नक्कीच चांगलं मिळेल. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं, तसेच जे प्रश्न आले त्यांना सुद्धा अतिशय समाधानकारक अशी उत्तरं दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
2: धन्यवाद.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण हॅलो शंका समाधान या कार्यक्रमात खरीप पिकाचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी प्राध्यापक भरत कुशारे यांच्याशी सुवर्णा कुलकर्णी यांनी साधलेला आणि आपण साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमात आता आपण ऐकूया एक छानसं गीत.

मंडळी आज आपण इथंच थांबूया. पुन्हा आपली भेट उद्या सायंकाळी 7:30 माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: श्रोत्याहो, ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।
3: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल। होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा। जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मौसमी पावसाची दमदार हजेरी। आणि आता बातम्या विस्तारानं। देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10.1% वाढली असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या आज सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटलं आहे। या अहवालामध्ये देशातल्या 4,278 कंपन्यांच्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं आहे। खाजगी क्षेत्रातल्या उत्पादन कंपन्यांचा या वाढीमध्ये मोठा वाटा आहे। कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाली असून त्याच्या विक्रीमध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10.8% वाढ झाल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे। सेवा क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या विक्रीमध्ये 7.9% वाढ झाल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे। होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची घोषणा ओमाननं केली आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतून बंद झालेली मालवाहतूक यामुळे सुरू होणार आहे। संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या सहाय्यानं हा मार्ग खुला केला जाणार असल्याचं ओमान सरकारनं सांगितलं। कोणत्याही शुल्काशिवाय जहाजांना मार्ग वापरण्याची मुभा दिली जाईल असं ओमाननं म्हटलं आहे। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे या प्रदेशामध्ये 11,000 जास्त खलाशी अडकून पडले आहेत। त्यांना टप्प्याटप्प्यानं बाहेर काढण्याचं नियोजन केलं असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेनं म्हटलं आहे। जागतिक स्तरावर आज कच्च्या तेलाचे दर घसरून गेल्या 4 महिन्यातल्या सर्वात नीचांकी पातळीवर आले आहेत। ब्रेंट कच्च्या तेलाचे भाव 3% कमी होऊन 74 अमेरिकन डॉलरपर्यंत गेला, तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 71 डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत। महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली। राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवली जात आहे। राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-2021 या कालावधीमध्ये देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं। 2023-2024 काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी दिली। राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिला। शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी। हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासन देखील भरणे यांनी दिलं। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली। छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले। नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण, अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. एसआयटीनं या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
4: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणं झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि

0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
1: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21 आणि 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीमध्ये त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीमध्ये रोनक चौहान यानं मुख्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यानं सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगेट रॉय याचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपीच्या कुओ कुआनलिनवर 13-21, 21-14 आणि 21-10 अशी मात केली. फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये आज रात्री कॅनडातल्या व्हँक्युअर इथं कॅनडा आणि स्वित्झर्लंड यांच्यात सामना होईल. भारतातून हा सामना रात्री 12:30 पाहता येईल. वॉशिंग्टन इथल्या सिएटल स्टेडियमवर बोस्निया हर्जेगोविना यांचा सामना कतरशी होणार आहे. माहिती अधिकार कायद्यातले प्रस्तावित बदलांच्या विरोधामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन गेलो नव्हतो. आंदोलनाच्या बाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभामध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयीची सहिष्णुता, योग्य प्रकारे मत मांडणं आणि लोकशाही जीवनशैलीशी संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. युरोपमधल्या अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट आली असून ही बाब आरोग्यासाठी गांभीर्यानं घेण्यासारखी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. फ्रान्समधला कालचा दिवस हा सर्वात जास्त उकाड्याचा ठरला. तिथल्या काही भागामध्ये तापमान 44.3° सेल्सिअसवरती पोहोचलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षामध्ये 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. होर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर घसरून $74 आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात भीमाजी दासगुडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे भजन.

0: लक्षात आहे हो, आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात भीमाजी दासगुडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भजन ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवतो.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्या जवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य ऐका सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: श्रोते हो, रात्रीचे 8:30 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात G.R. पालकर यांची ही रचना.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजत आहेत. सादर करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. श्रोते हो, शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील एक ख्यातनाम व्यक्तिमत्व मानले जाणारे प्रसिद्ध गायक, संगीततज्ञ आणि गुरु पंडित KG गिंडे यांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष. पंडितजींचा आकाशवाणीसोबतही गहिरा ऋणानुबंध होता. आकाशवाणीच्या संग्रहातील ही त्यांची दोन दुर्मिळ ध्वनिमुद्रणं. पंडित KG गिंडे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला समर्पित करीत आहोत. तर आपण सुरुवातीला ऐकूया पंडित KG गिंडे यांनी गायलेला राग सावनी बिहाग. विलंबित बंदिश आहे झप तालात आणि द्रुत बंदिश आहे एक तालात निबंध. यांना तबला साथ दिली आहे शंतनू पणशीकर यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली आहे रमाकांत होनप यांनी. हे जे ध्वनिमुद्रण आहे ते 1994 सालचं आहे. तर ऐकूया पंडित KG गिंडे यांनी गायलेला राग सावनी बिहाग.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित के जी गिंडे यांचं गायन ऐकलं. राग होता सावनी बिहाग. तबला साथ केली होती शंतनू पणशीकर यांनी आणि हार्मोनियम संगती होती रमाकांत होनप यांची. श्रोते हो, हे ध्वनिमुद्रण होतं 1994 सालचं. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पंडित के जी गिंडे यांनी गायलेला राग जय जयवंती कानडा. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत नेक न जाने तू नारी अनारी. द्रुत बंदिश तीन तालात निबद्ध आहे. बोल आहेत काचे पितांबर माथे मुकुट शोभे. तबलासात के लिए नाना मुळे यांनी, हार्मोनियम संगती आहे अनंत राणे यांची आणि सारंगी साथ अनंत कुंटे यांनी केली आहे. ऐकूया पंडित के जी गिंडे यांचं गायन राग जय जयवंती कानडा.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित के जी गिंडे यांचं गायन ऐकलं. राग होता जय जयवंती कानडा. तबला साथ केली होती नाना मुळे यांनी. हार्मोनियम संगती होती अनंत राणे यांची आणि सारंगी साथ केली होती अनंत कुंटे यांनी. हे ध्वनिमुद्रण होतं 1986 सालचं. श्रोते हो, प्रसिद्ध गायक संगीतज्ञ आणि गुरु पंडित के जी गिंडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं नादब्रह्म कार्यक्रमात आताच आपण आकाशवाणीच्या संग्रहातील पंडितजींची दोन दुर्मिळ ध्वनिमुद्रणांचा आस्वाद घेतला. मंडळी, हा कार्यक्रम सादर करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया हिंदीतून बातम्या ठीक 11 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.